सुप्रभात, नमस्कार। FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतो, आज बुधवार, भारतीय सौर 11 भाद्रपद शक 1948, दिनांक 2 सप्टेंबर 2026। सकाळचे 5:57 झाले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत, ऐकूयात मंगलध्वनी।

FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 6:05 झाली आहेत. दिवसाची सुरुवात करूया चांगल्या विचाराने, चिंतन या कार्यक्रमाने. आज कार्यक्रमात ऐकूयात भाव याविषयी LK मोहरीर यांचे विचार.
1: मानवी मनाच्या आणि बुद्धीच्या वैभवाचं दर्शन भावबळातून घडतं. भाव तैसे फळ, जेवढा भाव उत्कट उदात्त उन्नत, तेवढी फळही तशीच उत्कट उदात्त उन्नत मिळत असतात. भावानं मानवी जीवन बहरतं, फुलतं, फळतं, सफळ होतं. भक्ती, निष्ठा, खात्रीची भावना, वळण, नैसर्गिक स्थिती, धर्म, स्वभाव, प्रकृती, प्रेम, इच्छा, आवड, अस्तित्व या सगळ्या बाबी भावाच्या स्वरूपाच्या निरनिराळ्या छटा आहेत. ते भावाचे निरनिराळे अंग किंवा पैलू आहेत. जिथं भाव तिथं देव, भाव तेथे देव, ये अर्थी संदेह नाही नाही, असं आत्मविश्वासानं संतांनी भावाविषयी स्व अनुभवातून प्रगट केलं आहे. देव हा लाकडांच्या, दगडांच्या वा मातींच्या प्रतिमात नसतो, तो भावबळात असतो. देवो न विद्यते काष्ठे, न पाषाणे, न मृण्मये, भावे हि विद्यते देवः, तस्मात् भावो हि कारणम. जसा भाव तसं माणसाचं घडणं आणि घडविणं असतं. घडण्याच्या आणि घडविण्याच्या प्रक्रियेत भाव हा मूळ आधार आहे. भाव असलेला माणूसच जीवनात अलौकिक कर्तृत्व करीत असतो, यशाचं गौरी शिखर गाठत असतो. असं शिखर गाठणाऱ्याच्या ठिकाणी दिव्यत्व असतं. जिथं दिव्यता, भव्यता, उदात्तता असते, तिथं देवाचं अस्तित्व चिरंतन असतं. म्हणूनच मानवी जीवनात देवाचं असणं हे तळहातावरील आवळ्यासारखं स्पष्ट आहे. भावबळे आकळे, एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. देव हा विश्वरूप आहे, विश्वम विष्णू. त्याचा सगळीकडे अंतर्बाह्य साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर श्रीमद भगवद्गीतेतील क्षरभाव म्हणजे सगुण साकार स्वरूप, अक्षरभाव म्हणजे निर्गुण निराकार रूप, आणि पुरुषोत्तम भाव म्हणजे क्षर अक्षर या दोन्ही भावांचा एकरूपतेनं धारण करणाऱ्या विश्वरूप देवाचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. या भावबळाच्या अनुभवातून दर्शन घडतं. या दर्शनात म्हणजे अनुभूतीत परिपूर्ण ओळखीत निस्संदेहता असते, म्हणजे संशय भावना मुळासह संपलेली असते. ती संपविण्यात सद्गुरूचा वाटाही महत्वाचा असतो. भावे विण देव नकळे निस्संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, असं ज्ञानदेव म्हणतात. भावातून देवा

0: देवाचा साक्षात्कार, त्यातून भक्ती आणि भक्तीतून मुक्तीची प्राप्ती असून त्यातच जीवनाची फलश्रुती आहे, सफळता आहे. जीवनाच्या सफळतेसाठी मुक्तीची, मुक्तीसाठी भक्तीची आणि भक्तीसाठी भावाची गरज सतत राहिलेली आहे. भाव म्हणजे किंमत. किंमत ही वस्तूच्या गुणांवर अवलंबून असते. जितके गुण अधिक तितका भाव अधिक. माणूस असो वा वस्तू, त्याचा भाव त्याच्यातील अंतर्गुणांवर अवलंबून असतो. या अंतर्गुणांना स्वभाव असंही म्हणतात. भाव हा उपयोगितेवर आधारलेला आहे. जे जे अधिक अधिक उपयुक्त ते ते सगळं अधिकाधिक गुणवान असतं, अधिक भाव असलेलं असतं. ज्या माणसाच्या कर्तृत्व गुणांमुळे समाज डोळस होतो, दृष्टीचा आवाका विस्तारित झालेला होतो, त्या माणसाचा भाव अधिक असणं हे स्वाभाविक आहे. अशा माणसाला विभूती म्हणतात. अशा विभूतीविषयीचा भाव समाज त्याला प्रतिष्ठा देऊन, मान सन्मानातून, पुरस्कार देऊन, जयंती पुण्यतिथीला नित्य नेहमी प्रकट करीत असतो. हा भाव हा त्या विभूतीनं, आत्मबळानं, भावबळानं मिळविलेला आणि समाजानं दिलेला एक मोठा आशीर्वाद असतो.
1: श्रोते, आत्ताच आपण भाव याविषयी एलके मोहरीर यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:10 झाली आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात दत्ता हरकरे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. संगीत आहे शैलेश दाणे यांचं.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूयात संजीवनी भेलंडे यांच्या स्वरामध्ये समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केलं आहे संजीवनी भेलंडे यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि आनंद घेत आहात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. भक्तिभावनेंनी जी पद्यरचना, काव्य, अभंग, दोहे आणि ओवी गायली जाते तिलाच आपण भक्तिरचना असं म्हणतो. परमेश्वराप्रती भक्ती, श्रद्धा, आस, मनातील व्याकुळता आणि आर्तता भक्तिगीतातून प्रतीत होत असते. तर ऐक्यात अशीच एक सुंदर अशी रचना, सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये परमपूज्य श्रीधर स्वामी यांची भक्तिरचना आणि संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

श्रोतो, भक्ति म्हणजे बोलणे, निष्ठा, आत्मसमर्पण, विश्वासूपणा आणि आसक्ती म्हणजेच भक्ती. त्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरामध्ये समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केलं आहे सुधीर मोघे यांनी. तर ऐकूयात ही सुंदर अशी रचना.

की पंडित यांच्या स्वरामध्ये समर्थ रामदासस्वामी यांची भक्तिरचना संगीतबद्ध केलं होतं सुधीर मोघे यांनी. या गीताबरोबरच भक्तिसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

7 वाजून 40 मिनिटांनी भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर, अनुराधा पौडवाल, मधुरा दातार आणि श्रीधर फडके यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8 वाजून 15 मिनिटांनी सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात वैशाली सामंत, मिथिलेश पाटणकर आणि जावेद अली यांच्या स्वरातील काही निवडक सुगम गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8 वाजून 40 मिनिटांनी वी स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी ठीक 9 वाजता राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात किस बाय किस, मामला पोरीचा, नवरी मिळे नवऱ्याला, सगळीकडे बोंबाबोम, संसार आणि सेम टू सेम या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 वाजता 10 वाजून 30 मिनिटांनी भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक आहेत जयश्री पुराणिक. 10 वाजून 45 मिनिटांनी लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात अनिशा दोडके यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळे यांचं. सकाळी ठीक 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERTचा उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 वाजून 30 मिनिटांनी मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात अल्बम, भावगीत, गझल, हिंदी भक्तिगीत, पोवाडा आणि कव्वाली आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्र.

मंगळावरून सहक्षेपित होईल. 5:30 युवक मित्र मित्रांसाठी युवावाणी हा कार्यक्रम आणि 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात युवकांना संधी याविषयी पवन सूर्यवंशी बीएससी अॅग्री कृषी महाविद्यालय तोंडापूर यांचं भाषण आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 7:30 8:05 राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. रात्री ठीक 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल. आणि आपली आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आपले आजचे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:41 झाले आहेत. ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर याविषयीची माहिती. मंडळी, काल आपण प्रोबायोटिक्स देण्याच्या पद्धतीबद्दल माहिती ऐकलीत. मंडळी, आज आपण प्रोबायोटिक्स देताना काय काळजी घ्यावी लागते याबद्दलची माहिती ऐकूयात. मंडळी, उत्पादक कंपनीनं दिलेल्या शिफारशीनुसार मात्रा वापरावी. गरम पाणी किंवा जास्त तापमानात प्रोबायोटिक्स मिसळून नयेत, कारण सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात. साठवणूक थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. मंडळी, याचा वापर असा करावा, जनावरांच्या खाद्यात प्रोबायोटिक मिसळल्यानं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन वाढतं. नवजात वासरं, कोंबड्या, दुपत्या गाई आणि म्हशींना सहजपणे खाऊ घालता येतं. आंबवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी औद्योगिक स्तरावर प्रोबायोटिकचा वापर केला जातो. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं याला एक सुरक्षित अन्न म्हणून वर्गीकृत केलं आहे. मंडळी, याचे जे फायदे आहेत ते असे आहेत. प्रोबायोटिक जीवाणू शारीरिक वाढ करतात. सामान्य परिस्थितीत जनावरांची पचनक क्षमता सुधारते. दुपत्या जनावरांच्या उर्मींमध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण कमी करून सामू नियंत्रित करतं. हानिकारक जीवाणूंची संख्या देखील कमी होते. रुमेनमध्ये प्रोटोझोआ किंवा एकपेशीय जीवांची संख्या वाढवते. प्रोबायोटिक खाऊ घातल्यानं पचन मार्गाच्या पुढील भागात अधिक प्रथिनं तयार होतात. खनिजं शोषणास मदत करतात. ॲमिनो ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि आंबवण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होते. रुमेनमध्ये फायदेशीर बुरशींची संख्या वाढवते. रुमेनचे वातावरण ऑक्सिजनमुक्त करते. संसर्गजन्य जीवाणूंची संख्या नियंत्रित करून रोगांचा प्रसार रोखते. निरुपयोगी जीवाणूंची संख्या कमी होते. दुपत्या जनावरांमध्ये बायोटिक्सच्या सेवनानं शरीराचं वजन वाढतं. त्यांच्या सेवनानं खाद्याची पचन क्षमता वाढते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण देखील सुधारतं. मंडळी, रवंथ करणाऱ्या जनावरांची पचन संस्था देखील व्यवस्थित होते. रवंथ करणाऱ्या गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यामध्ये 4 कप्प्यांचे जठर अर्थात रुमेन, रेटिक्युलम, ओमासम आणि अबोमासम असतं. ते अन्न खाऊन पुन्हा मुखात आणून चघळतात अर्थात रवंथ करतात. साध्या जठराची पचन संस्था घोडा, वराह यांच्या जठराला एकच कप्पा असतो. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचनसंस्थेचे मुख्य अवयव आणि कार्य तोंड आणि जीभ, अन्न ग्रहण करणं, लाळ मिसळणं आणि अन्न गिळणं. लाळेमुळे अन्नाचा घास ओला होतो आणि पचनास मदत होते.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेट्सचा डोसा, मिलेट्सचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश तांदूळ, मैदा, रिफाईंड फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे, त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात साध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डाएट मधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड

0: जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचा सुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्या जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन जे आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित

0: जंबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या, आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.
2: कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून.
3: एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेवा, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष आणि सुविचार.

आजचा सुविचार. चिकाटी असावी कार्यासाठी, पावित्र्य असावे ध्येयापोटी, सातत्य असावे यत्नाकाठी, यशाचे मग शिखर गाठी. श्रोतेहो, हा होता आजचा सुविचार. आज बुधवार, दिनांक 2 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. प्रसिद्ध साहित्यिक श्री म. माटे यांचा आज जन्मदिन. 1886 त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाची कलकत्ता येथे 1920 आजच्या दिवशी सुरुवात झाली होती. तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धाची समाप्ती 1945 आजच्या दिवशी झाली होती. श्रोतेव, कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकाचे अनावरण 1970 आजच्या दिवशी करण्यात आले. तसेच ज्ञानपीठ विजेता वि. स. खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. 1976 त्यांचा मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे दिनविशेष. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: आपल्या पशुधनाला लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
0: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
1: सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. लस टोचूया, पशुधन वाचूया. सौजन्य पशु संवर्धन विभाग, नांदेड.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
0: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
0: संपर्क 70 50 10 10 49.
4: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940

0: 44 16 756।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ।
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
5: स्वनिमच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
6: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड।
7: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
6: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
7: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
6: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
8: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। आता सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक। डोळे हे अनमोल गडे। अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका। डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
10: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड
9: अवश्य भेट द्या।
10: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार। मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा। संपर्क 95 27 23 18 28।
9: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे। जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी। या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात। डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत। ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला।
11: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट, नांदेड। आजचा आपला विषय आहे मुलांमध्ये वाढणारे चष्म्याचे प्रमाण, त्याची कारणे आणि त्याचे उपाय। आजकाल लहान वयातच मुलांना चष्म्या लागण्याचे प्रमाण वाढत आहे, याबद्दल आपण बघूयात। आजकाल मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत। मोबाईल, टॅब, संगणक यांचा वाढता वापर, जवळच्या वस्तूवर सतत लक्ष केंद्रित करणे, मैदानी खेळासाठी कमी वेळ मिळणे आणि घरात अभ्यासाचे वाढते प्रमाण ही महत्वाची कारणे आहेत। यासोबतच अनुवांशिकता ही महत्वाची भूमिका बजावते। विशेषतः मायोपिया म्हणजे दूरचे कमी दिसणे हे मुलांमध्ये वाढताना दिसत आहे। अनुवांशिकता आणि जीवनशैली यांचा दृष्टीवर किती परिणाम होतो हे आता आपण बघूयात। अनुवांशिकतेचा दृष्टीवर निश्चितच परिणाम होतो। आई वडिलांना चष्मा असल्यास मुलाला चष्मा लागण्याची शक्यता वाढते, मात्र केवळ अनुवांशिकता हेच कारण नाही, मुलाची जीवनशैलीही तितकीच महत्वाची आहे। घरात सतत राहणे, मैदानी खेळ कमी करणे आणि जवळच्या कामाचा जास्त वेळ यामुळे मायोपिया म्हणजे दूरचे कमी दिसणे वाढण्याचा धोका वाढू शकतो। मोबाईल, टॅब, संगणकाचा अतिवापर डोळ्यावर कसा परिणाम करतो हे आता आपण पाहूयात। स्क्रीनकडे दीर्घकाळ पाहिल्यामुळे मुलांचे डोळे कोरडे पडणे, जळजळ, डोकेदुखी, डोळ्यावर ताण आणि तात्पुरते धूसर दिसणे अशी लक्षणे होऊ शकतात। जवळच्या कामाचा जास्त वेळ आणि मैदानी वेळ कमी असणे विशेषतः लहान मुलांमध्ये मायोपियाच्या वाढीसाठी म्हणजे दूरचे कमी दिसणे या वाढीसाठी संबंधित आहे। त्यामुळे स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। मैदानी खेळ आणि सूर्यप्रकाश यांचा डोळ्याच्या आरोग्याशी काय संबंध आहे आता पाहूया। मैदानी खेळ मुलांच्या डोळ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। नैसर्गिक प्रकाशात बाहेर वेळ घालवल्याने मुलांमध्ये मायोपिया म्हणजे दूरचे कमी दिसणे सुरू होण्याचा किंवा वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे मुलांनी दररोज शक्यतो किमान 1 ते 2 तास मैदानी वातावरणात खेळणे किंवा सक्रिय राहणे अत्यंत महत्वाचे आहे। मुलाला चष्म्याची गरज आहे हे पालकांनी कोणत्या लक्षणांनी ओळखावे? मुलाला दूरचे कमी दिसत असल्यास ते टीव्ही किंवा बोर्ड

0: अत्यंत जवळ जाऊन बघतात. पुस्तक किंवा मोबाईल डोळ्याच्या अगदी जवळ जाऊन धरणे, वारंवार डोळे बारीक करून करून पाहणे, डोळे चोळणे, डोकेदुखीची तक्रार करणे किंवा अभ्यासात लक्ष कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा मुलाला कोणतीही तक्रार नसतानाही नंबर असू शकतो, त्यामुळे केवळ लक्षणावर अवलंबून न राहता नियमित नेत्र तपासणी महत्वाची आहे. मुलांच्या डोळ्याकडे आज लक्ष दिले तर त्यांची उद्याची दृष्टी सुरक्षित ठेवता येईल. मी डॉक्टर माने, आमची दुसरी शाखा माहेश्वरी चौक उमरखेड येथे आहे. दर शनिवारी उमरखेड येथे व्हिजिट असते. आणि आमची तिसरी शाखा नायगाव येथे आहे, हेडग्यावर चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स येथे आहे. आणि मी तिथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नायगाव बाजार येथे असतो. डोळ्यांची काळजी घ्या, कारण निरोगी दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 95 27 28 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:08 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

आपल्या हातात आणि निरोगी आयुष्याची सुरुवात होते सकस आणि संतुलित आहारातून. आपल्या ताटात असू द्या धान्य, डाळी, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात. कारण पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीर घडवण्यासाठी आपण खातो. सकस आहार मुलांची योग्य वाढ करतो, शरीराला ऊर्जा देतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कुपोषण, रक्ताल्पता, लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच सकस आहार निरोगी जीवनाचा आधार. चला आपल्या ताटाला देऊया पोषणाची साथ आणि प्रत्येक कुटुंबाला देऊया निरोगी भविष्याची वाट. 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह. आपण निरोगी तर देश निरोगी.

0: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: अत्याचाराला बळी पडलेल्या वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं सर्वसमावेशक धोरण मंजूर. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याची हवामान विभागाची माहिती. आता सविस्तर बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्राम पातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यात शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात येणार आहे. या बदलांसाठी उपाययोजना आणि मार्गदर्शन सुचवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या बदलांना सामोरं जाताना व्यावसायिकांना राज्य शासनाकडून मदत, सुविधा तसंच अनुदान अथवा सबसिडी उपलब्ध करून देण्यात येईल असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. काल मुंबईत सुटे खाद्यतेल व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी पुन्हा एकदा केलं. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकासदर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं साखर विक्रेत्यांची साठा मर्यादा 4,000 क्विंटलवरून 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. तसंच देशभरात कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी 2000

0: क्विंटलपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही. नीट पेपरफुटी प्रकरणी 20 ते 25 जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अशा प्रकारचे सर्व खटले कायमसाठी बंद झाल्याचं समजावं असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात केंद्र आणि काही राज्य सरकारांनी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान युवकांची प्रगती आणि विकास याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केलं. विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कंपाऊंड वॉल आदी सुविधांची सद्यस्थितीची पाहणी करून येत्या 7 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधल्या नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम, जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, मुलामुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. पुढील काही दिवसात जिल्ह्यातल्या अंगणवाडी आणि ग्रामपंचायत इमारतींचाही आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धाराशिव इथं केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या 2 दिवसीय चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महरदळकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या विकास योजनांची माहिती घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. दरम्यान केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभागाच्या पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं धाराशिव इथं काल पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात 3 दिवस जलद ताप सर्वेक्षण, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीची विशेष मोहीम राबवण्यास कालपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आल्यामुळे आरोग्य विभागानं ही मोहीम हाती घेतली आहे. देशभरात कालपासून राष्ट्रीय पोषण महिन्याला सुरुवात झाली. याअंतर्गत विविध उपक्रम राबवून पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोषण महिन्यानिमित्त राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ मंगल पांचाळ यांनी दिलेली माहिती आज आपण सकाळी 10:45 आमच्या प्रासंगिक या साप्ताहिक सदरात ऐकू शकाल. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं सर्व घटकांनी समन्वय राखावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात शासकीय विभागांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचं काटेकोर पालन करावं, गणेश मंडळांकडून वाटप होणारा प्रसाद तसंच बाजारात प्रसादासाठी विक्री होत असलेल्या मिठाईची अन्न आणि औषध विभागानं विशेष तपासणी करावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. मतदार यादी पुनरीक्षणांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची तपासणी करावी, यादीत नाव नसल्यास संबंधित BLO शी तातडीनं संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. पत्रकारांशी संवाद या कार्यक्रमात ते काल बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल बीड जिल्ह्यात पाडळशिंगी टोलनाक्याजवळ संतप्त मराठा बांधवांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उद्या 3 सप्टेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उद्ध्वस्त होण्याची स्थिती असल्यामुळे शासनानं तातडीनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चा या संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. लातूर जिल्हा आणि विशेषतः रेणापूर तालुक्यात तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल रेणापूर इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्यात

यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान. राज्यात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठीचं सर्वसमावेशक धोरण मंजूर. राज्यातल्या सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी 1 वर्षाचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय. आणि देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाइश.

0: एका मागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्हीही बोलत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने कार्यक्षम आणि गरजेनुसार वापर करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. जलसंपत्तीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि पाण्याची किंमत व त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च यामध्ये योग्य समतोल राहावा यासाठी जलप्रशुल्काची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पाण्यावर कर निश्चित करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी या शुल्काची भूमिका काय आहे आणि जलप्रशुल्काच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा प्रोत्साहित करता येतो याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे आजही आपल्या बरोबर आहेत. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: मॅम, पाणी हकदारीचे निकष किंवा पाणी वापर करणाऱ्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर उद्योग, तर या घटकांची मते प्राधिकरण कशा पद्धतीने विचारात घेतं?
2: आम्ही जेव्हा एंटायटलमेंटचा आपण निकष जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपण टॅरिफमध्ये तर त्यांचे लोकसहभागातून त्यांचे जे मत आहे ते जाणून घेतले आणि ते अडॅप्ट सुद्धा केले. तसंच एंटायटलमेंट इश्यू करताना सुद्धा आपण सगळ्या ज्या कॉर्पोरेशन असतात, सगळ्या ज्या ग्रामपंचायती असतात, त्यांचे सुद्धा मत आपण जाणून घेत असतो.
1: म्हणजे जशा इतर ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा निकष तुम्हाला विचारात घ्यावे लागत असते.
2: आपण मंत्रालयामध्ये, UDDमध्ये, नंतर महानगरपालिका झाल्यात, ग्रामपंचायती झाल्यात, त्यानंतर सगळ्या संस्था झाल्यात, जसं शुगरशी रिलेटेड त्यांची जी मुख्य संस्था आहे त्यांच्याकडनं पण आपण विचारणा करतो की एक्झॅक्टली हे जे निकष येणार आहेत त्याच्याबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा हरकती असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यावेत. म्हणून थोडस तुम्ही पण विचार करता येईल की काही गोष्टी त्यांच्या मान्य करण्याजोग्या असतात आणि काही गोष्टी तर बायस असतीलच आहे. तर पण आपल्याला पाण्याचे दर आणि आपल्याला एंटायटलमेंट ज्युडिशियसली आणि इक्विटेबली द्यायची असल्यामुळे ज्यावेळेस मी एकाचा फायदा करत असते तर तो इक्वली सगळ्यांना पास ऑन झाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची बाब असते. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीचा घेऊन किंवा असा बायस निर्णय प्राधिकरणाने आजपर्यंत कधीच दिलेला नाही आणि तो देणार पण नाही असं मला शाश्वती आहे.
1: म्हणजे सगळ्यांसाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्याच पद्धतीने प्राधिकरण कार्य निर्णय घेतं. याचमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत आम्हाला जरा काय समजावून सांगाल. आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRR ची स्थापनाच एंटायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता. त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय. पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही. पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एंटायटल

0: मध्ये दिलेलं आहे, त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं तर तो पण तुम्ही ॲडॉक आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं. पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे. मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ऍग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल. तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पडे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण. की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या. त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाहीये, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो.

0: तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्लामसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझी ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या आयडीसी मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण या जलप्रशुल्काची संकल्पना, त्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याची भूमिका या सगळ्यांविषयी जाणून घेतलं. पाण्याचा वापर वाढत असताना त्याचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याच्या उपलब्धतेसोबतच त्याची गुणवत्ता जपणंही तितकंच महत्वाचं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, जलगुणवत्तेच्या संदर्भात जलनियमनाची भूमिका नक्की काय आहे आणि प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व नेमकं काय सांगतं, या महत्वाच्या विषयावर आपण दिलखुलाच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनापासून आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर

0: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. मानवी मनातील विविध भावनांचे, त्यामध्ये प्रेम, विरह, आनंद, दुःख, निसर्गप्रेम किंवा जिवाळा, शब्द आणि सुरांच्या माध्यमातून प्रकटीकरण केले जाते आणि भावगीतांची निर्मिती होत असते. तर ऐकूयात एक सुंदर असं भावगीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये. गुरु ठाकूर यांची रचना आणि संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

0: शेतकरी बांधवांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या रोगाच्या लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: आपल्या पशुधनाला लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण हेच एकमेव सुरक्षा कवच आहे.
0: आजच आपल्या जनावराची शासकीय नोंदणी करा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून किंवा गावात आलेल्या पथकाकडून लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लस टोचून घ्या.
1: सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. लस टोचूया, पशुधन वाचवूया. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
6: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
7: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
0: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
6: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
7: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
0: संपर्क 70 50 10 10 49.
8: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ.
9: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
10: श्रोतेव, कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केला आहे अशोक पत्की यांनी.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
3: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत मधुरा दातार यांच्या स्वरामध्ये अरुणा ढेरे यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीताचा. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांच्या स्वरामध्ये चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केला आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो.

0: पंच्याण्णव पंच्याण्णव चोवीस पंचवीस एकोणसाठ. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव चोवीस पंचवीस एकोणसाठ.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
8: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
9: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
10: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम सुगम संगीताचा. ऐकायला आणि समजायला सोपे आणि मनाला आनंद देणारे शास्त्रीय संगीताचा कडक नियमापेक्षा भाव व शब्दांवर आधारित गीत म्हणजेच सुगम संगीत आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात मिथिलेश पाटणकर यांच्या स्वरामध्ये प्रशांत वैद्य यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे मिथिलेश यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत वैशाली माढे यांच्या स्वरामध्ये दिलीप पांढरपट्टे यांची गीतरचना संगीतबद्ध केलं होतं सुधाकर कदम यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 वी स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी विजयालक्ष्मी सारवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारतात होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 हून अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्यानुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातले विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं

0: सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4000 क्विंटलवरून कमी करून ती 2000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तसंच राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 हून अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण हवामान कृती निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रीडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था कचरा व्यवस्थापन नवकरणीय ऊर्जा स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरु केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंद वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. हवामान. छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेश उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तानबरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ८:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया विशेष कार्यक्रम

0: खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा, वक्ते वी स खांडेकर यांचे चरित्रकार, तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉ सुनीलकुमार लवटे यांचं भाषण. निर्मिती आकाशवाणी सांगली.
1: वर्तमान वर्ष हे वि स खांडेकरांच्या जीवनाच्या संदर्भात त्यांचं सुवर्ण स्मृती वर्ष आहे. त्यांना जाऊन 50 वर्ष झाली. या निमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचं मूल्यमापन, योगदान अशा अंगाने जर आपण त्यांचा विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या साहित्याच्या जीवननिष्ठा, त्यांच्या साहित्याचे संस्कार यांनी गेल्या 50 वर्षाचा जो महाराष्ट्र आहे तो घडलेला दिसेल. त्यामुळे जेव्हा केव्हा सुवर्ण स्मृतिवर्षाच्या निमित्ताने खांडेकरांचा पुनर्विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांच्या पश्चात संपादित रूपात त्यांचं जे असंकलित साहित्य होतं त्याचा समग्र विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठी साहित्यातले अनेक अंगांनी व्यवच्छेदक असे साहित्यकार होते. ते मराठी लघुनिबंधांचे जनक जरी नसले तरी विकासक होते. आपल्याला माहीत आहे की फडके आणि खांडेकर या दोघांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले आणि तत्कालीन समाजाचं चित्रण केलेलं दिसतं. लघुनिबंधाचे जनक जरी प्राध्यापक नासी फडके असले तरी त्याचा गुणात्मक विकास करण्यामध्ये वि स खांडेकरांचं योगदान मोठं असलेलं आपल्या लक्षात येतं. खांडेकरांची सर्वात मोठी देणगी किंवा योगदान कोणतं असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खांडेकरांनी मराठीमध्ये रूपक कथांचा विकास केला. खांडेकरांचं वाचन हे भारतीय जसं होतं किंवा पौर्वात्य जसं होतं तसं पाश्चात्य पण होतं. म्हणजे अर्नस्ट स्टोलर त्यांचा आवडता लेखक होता, त्याची तुरुंगातली पत्रं त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. खलील जिब्रान त्यांचा आवडता लेखक होता, त्यांच्या रूपक कथांचे अनुवाद आणि विश्लेषण खांडेकरांनी केलेलं आहे. खांडेकरांवर चेखावचा प्रभाव होता, तुर्गनेव खांडेकरांनी वाचलेला होता. ही सगळी पाश्चात्य लेखक मंडळी एका अर्थाने समाजवादी विचारांची होती आणि मानवतावादी विचारांची होती. त्यामुळे खांडेकरांच्या साहित्याचा वैचारिक स्वर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठीतले गांधीवादी, मानवतावादी आणि समाजवादी लेखक होत. एकदा वाचतानाचा प्रसंग माझ्या लक्षात आहे की त्यांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही मार्क्सवादी, गांधीवादी की समाजवादी, तर ते असं म्हटले ते की मी समाजवादी आहे, पण माझा जो समाजवाद आहे ना तो मार्क्सवादावर केलेलं गांधीवादाचं कलम आहे. आपल्या असं लक्षात येईल की मार्क्सवादामध्ये एक प्रकारचा क्रांतीचा स्वर दिसतो, गांधीवादामध्ये हृदय परिवर्तनाचा विचार दिसतो. खांडेकर हे स्वभावाने अत्यंत रुजूग्रस्त होते आणि समन्वय आणि सद्भाव ही त्यांची जीवन प्रवृत्ती होती, शैली पण तशी होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये केलं विचाराच्या अंगांनी ते तुम्हाला ध्येयवादी, मूल्यवादी आणि समाजाला आदर्शाकडे घेऊन जाणारं असं लेखन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण संविधानिक मूल्यांचा विचार करतो. खांडेकरांनी 50 वर्षांपूर्वी जे लेखन केलं होतं त्यांच्या लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन

ही सगळी मूल्य म्हणून पाहायला मिळतात. आणि त्याचं कारण त्यांनी पाहिलेलं कोकणातील दारिद्र्य होतं. कोकणात साधारणपणे 20व्या शतकाच्या 20 नंतरच्या काळामध्ये ते गेले. त्यावेळचा जो कोकण आहे 20 ते 30 या काळातला, तो दारिद्र्याने गांजलेला होता. अंधश्रद्धाचं गारूड कोकणवासियांवर मोठं होतं. अशा त्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून विज्ञानवादी विवेकवादी बनवण्याचं काम खांडेकरांनी कृतिशील पद्धतीनं केल्याचं लक्षात येतं. विज्ञानाचा पुरस्कार हा 100 वर्षापूर्वी करणं हे भारतामध्ये एका अर्थाने धाडसाचं काम होतं. पण खांडेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय अंगीकारलेलं होतं ते ध्येय लक्षात घेता तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो, की त्यांनी आपलं समग्र साहित्य हे रंजकतेपेक्षा जीवनावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने लेखन केल्याचं दिसेल. त्यांचा एक फार सुंदर असा लेख आहे, माझ्या जीवन निष्ठा नावाचा. त्याचं जर आपण वाचन करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की माणसाचं दोन प्रकारचं जीवन असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक. खांडेकरांना आध्यात्मिक जीवनाची फारशी ओढ नव्हती. ते ऐहिक जीवनाचा जास्त विचार करायचे आणि ते जीवन बुद्धी आणि हृदयाचा मेळ घालत अधिक प्रकाशमान कसं होईल अशी धडपड सतत ते करताना दिसतात. मग अज्ञान असू दे, दारिद्र्याचं निराश असू दे, अशी सगळी एक धडपड त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांचे सगळे नायक कथा आणि कादंबऱ्यांचे हे तुम्हाला ध्येयवादी आणि समतावादी असलेले दिसतील. खांडेकरांच्या वैचारिकतेचा आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून असं लक्षात येतं की बुद्धिवादाचा अंगीकार करत खांडेकरांनी एका अर्थाने बुद्धिप्रामाण्यच स्वीकारलेलं होतं. बुद्धिप्रामाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं कारण सांगता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही. जेवढा पुरावा तेवढा स्वीकार अशी एक विज्ञाननिष्ठ बैठक बुद्धिप्रामाण्यवादामध्ये असते. ती खांडेकरांनी विचारपूर्वक स्वीकारली होती आणि आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. निष्ठा श्रद्धा या गोष्टीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. केवळ बुद्धीनी मनुष्य वैचारिक होतोय खरं आहे, पण हृदयाची जोड जोपर्यंत त्याला दिली जात नाही, तुमच्या विचारांना भावनांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते साहित्य श्रेष्ठ होणार नाही, असा काही एक निर्णयात्मक विचार खांडेकर करत आणि त्या पद्धतीचं लेखन त्या काळात त्यांनी माणूस घडणीसाठी केलेलं होतं. आपणाला माहीत आहे की सृष्टीमध्ये प्राणी हा प्रकृतीशील असतो तर मनुष्य हा संस्कृतीशील असतो. खांडेकरांची अशी धारणा होती की मानवी जीवन उन्नत व्हायचं तर धर्म, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या मार्गानेच मानवी जीवन उन्नत होईल आणि तसा प्रयत्न ते आपल्या कथा कादंबऱ्यातून करत राहायचे. माणसानी स्वार्थबुद्धीवर विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक धर्मबुद्धी माणसात विकसित झाली पाहिजे असा एक विचार ते सतत आपल्या साहित्यातून मांडताना दिसतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधीवादाचा जसा त्यांच्यावर प्रभाव होता तसा खरं म्हणजे बुद्ध आणि ख्रिस्ताचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणून ते नेहमी असं मानायचे की या तिघांनी म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त आणि पुढे पुढे ते मार्क्स पण त्याला जोडायचे, त्यांचं असं म्हणणं होतं की या

चौघांनी मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानानेच मानवी जीवन हे अधिक उन्नत होईल अशी त्यांची धारणा होती आणि तसा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करायचे. त्याग, सेवा, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी याचा अंगीकार करत अहिंसक जीवनाचा ते पुरस्कार करत राहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात वैराला, युद्धाला आणि दुजाभाव वृत्तीला अजिबात जागा नव्हती. शरीर आणि आत्मा, धर्म आणि व्यवहार असं द्वंद्व मिटवून लोकशाही समाजवादी मूल्यांचं रक्षण हा त्यांच्या साहित्याचा मूलस्वर असलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे खांडेकरांनी जे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे प्रयोग खांडेकरांनी केलेले आहेत. म्हणजे एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. पण मित्रांनो, खांडेकरांनी वैखरी नावाच्या मासिकामध्ये पहिली पावलं नावाचं सदर चालवलेलं होतं आणि त्या सदरामध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी, पहिली कथा, पहिलं भाषण, पहिलं नाटक, पहिला लघुनिबंध, पहिलं भाषांतर, पहिली प्रस्तावना असं साहित्याच्या प्रांगणातील पहिल्या पावलांचा प्रवास लिहिलेला होता. या पहिल्या पावलांचं संपादन करून मी पहिली पावलं नावाचं जे पुस्तक संपादित केलेलं आहे त्यातून खांडेकरांच्या साहित्यिक प्रवासाचा एक आलेख आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव असं साहित्यिक आत्मकथन आहे. आपल्याला लेखक व्यक्तीच्या अंगाने माहीत होतो त्याच्या आत्मचरित्रामुळे, पण लेखकाचं साहित्यिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साहित्यिक आत्मकथनच त्याच्यावर प्रकाश पाडू शकतं. आणि त्या दृष्टीने हे पहिली पावलं नावाचं त्यांचं जे साहित्यिक आत्मकथन आहे ते अत्यंत व्यवच्छेदक असं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता. 1969 आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली. वर्षभर खांडेकरांनी गांधींच्यावर जे लेखन केलं त्याचं एक पुस्तक संपादित झालेलं आहे, दुसरे प्रॉमिथियस महात्मा गांधी. प्रॉमिथियसनी मानवी कल्याणासाठी जसा स्वर्गातून अग्नी पृथ्वीवर आणला तसं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार जगातून भारतात आणला आणि भारत स्वतंत्र झाला. अशी अनेक वैचारिक लेख खांडेकरांनी आपल्या जीवनात लिहिले. त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाखतींचं काही पुस्तक आलेलं नव्हतं, भाषणांचं जरी आलेलं असलं अभिषेकसारखं. आपण ऋतू निहाळणारं पान नावाचं एक पुस्तक संपादित करून खांडेकरांच्या मुलाखती आपण संग्रहित केलेल्या आहेत. त्या मुलाखती वाचत असताना विविध प्रश्नांवर खांडेकरांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घ्यायला मोठी मदत होते. खांडेकरांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत प्रभावी अशी आहेत हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत खांडेकर श्रोत्यांशी संवाद साधायचे आणि आपला वैचारिक प्रभाव श्रोत्यांवर टाकायचे. समीक्षा, संपादन, भाषांतर, वृत्तपत्रीय लेखन, पटकथा लेखन असं समग्र लेखन करत खांडेकर हे संपूर्ण लेखक म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणूनच ते भारतीय लेखक म्हणून आपल्या मनात रुंजी घालत राहतात. वि स खांडेकर यांच्यासारखा एक प्रतिभावान साहित्यिक युगावर आपल्या विचाराची मांड ठेवून लेखन करत असतो तेव्हा तो शिळोप्याचा उद्योग नसतो. त्याच्यापुढे काही एक स्वप्नसृष्टी असते, मानवी विकासाचा ध्येयवाद असतो. तो त्यांच्या या समग्र लक्षी साहित्यात काठोकाठ तुम्हाला भरलेला दिसेल. म्हणून त्यांची प्रसिद्ध कादंबरी ययाती जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लेखक आपल्याला समजावतो की भोगवाद ही माणसाची शोकांतिका आहे.

0: कर्मवाद हा माणसाचा धर्म आहे. भोगवादावर मनुष्य कर्मवादाने जोपर्यंत विजय मिळवणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक मानवी उत्कर्षाची झळाळी येणार नाही. आपल्या भारतीय साहित्यामध्ये अनेक मिथकं आहेत. अशी अनेक मिथकं घेऊन खांडेकरांनी अनेक कथा रूपकथा लिहिलेल्या आहेत. त्या वाचतानाही तुमच्या असं लक्षात येईल की पूर्वसाहित्याला एक नवा वर्तमान संदर्भ देण्याचं एक विशिष्ट असं कौशल्य त्यांच्या लेखनशैलीत होतं. त्यांची भाषा अत्यंत अलंकारिक होती. सुभाषित म्हणजे खांडेकर वाचताना वाचक हातात पेन्सिल घेऊन बसायचे आणि ते अधोरेखित करीत राहायचे. वाचकाला प्रत्येक वाक्य अधोरेखित करावंसं वाटावं, ते मुखोद्गत करावंसं वाटावं, अशी एक प्रचंड शब्दकळा आणि शब्दसौंदर्य खांडेकरांच्या साहित्यामध्ये होतं. त्यामुळे आजही आपण जेव्हा खांडेकरांच्या साहित्यातलं कोणतंही पान उघडतो तेव्हा आजही खांडेकर आपल्याला एका सौंदर्यवादी जीवनात नेताना दिसतात. अशा खांडेकरांच्या या सुवर्णस्मृती वर्षात त्यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, वी स खांडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण आपण ऐकलत. वक्ते होते वी स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे. सादर करते मुक्सित मुजावर. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 9:10 गीतबहार या चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वी स खांडेकर यांनी लिहिलेली चित्रपट गीतं. आणि आज सकाळी 10 गीतबहार या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली चित्रपट गीतं.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉ संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
3: सादर करते विवेक वानखडे.
5: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.

FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 9 वाजले आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ठीक 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

1980 वर आधारित आहे. यावर आधारित होता. यात प्रेक्षकांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अश्विनी भावे यांच्या उत्कृष्ट अभिनयाची व विनोदी संवादाची मेजवानी पाहायला मिळते. तर ऐक्यात या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि विनय माणके यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केला आहे अशोक पत्की यांनी. तर ऐक्यात किस बाय किस या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

0: हाँ मैडम,
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात मामलापोरीचा या चित्रपटातील गीत। मामलापोरीचा हा 1988 प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय मराठी विनोदी चित्रपट आहे। याचे दिग्दर्शक रमेश साळगावकर आहेत। यामध्ये प्रमुख कलाकार म्हणून अशोक सराफ, निवेदिता सराफ, निळू फुले, विजू खोटे, नयन तारा, सविता प्रभुने आणि शुभांगी सावते आहेत। या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रमुख कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि भविष्यात त्यांनी नंतर विवाही केला। तर ऐक्यात या चित्रपटातील एक सुंदर अशी रचना विनय माणके आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरामध्ये। शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आहे आणि संगीतबद्ध केले अशोक पत्की यांनी। तर ऐक्यात मामला पोरीचा या चित्रपटातील ही सुंदर अशी रचना।

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि आनंद घेत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता ऐकूयात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत. हा चित्रपट 1984 प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. यामध्ये प्रमुख कलाकार म्हणून सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, श्रीकांत मोघे, दया डोंगरे, जयराम कुलकर्णी, संजय जोग, नीलिमा पारंडेकर, आशालता हे कलाकार होते. तर ऐकूयात या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना संगीतबद्ध केला आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील गीत. हा चित्रपट 1989 प्रदर्शित झाला. हा एक मराठी विनोदी चित्रपट असून याचे दिग्दर्शक अविनाश ठाकूर आहेत. यामध्ये प्रमुख कलाकार अशोक सराफ, वर्षा उसगावकर आणि निळू फुले आहेत. हा चित्रपट त्याच्या जबरदस्त विनोदी निर्मितीसाठी आणि संवादासाठी प्रेक्षकांच्या आजही मनामध्ये घर करून बसलेला आहे. तर ऐकूयात या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीतबद्ध केला आहे अरुण पौडवाल यांनी. तर ऐकूयात सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकल्यात संसार या चित्रपटातील वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची गीतरचना संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: रविवारी सकाळी संहिता आली. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून ती मुद्द्यावरच आली. मी मुद्दामच तुमच्याकडे आले आहे, ती म्हणाली. हो सांग ना. तुम्ही काही वेगळ्या तऱ्हेची स्वगत लिहिलीत ना, मला वाचायला द्याल? ती एका सूत्रात अशी निवेदनानं जोडून द्याल, आम्ही ती करू. म्हणजे करू की नाही ते वाचल्यावरच ठरेल. कुणी सांगितलं मी असं लिहिलं आहे म्हणून? मैथिली गोंधळून म्हणाली. नाही, डॉक्टर भारद्वाज म्हणाले की तुम्ही चांगलं लिहिलं आहे, बसवून पहा म्हणाले. त्यांनीही ते वाचलं नाही, पण त्यांना ते वाचण्याची गरजही नसेल. तुमचं बोलणं झालं आहे आणि त्यांना तुम्ही यापूर्वी केलेलं माहीत पण आहे. कदाचित मी त्या दृष्टीने नसेल लिहिलं. हो ना, नसेलच लिहिलेलं त्या दृष्टीनं तुम्ही, पण काही सूत्र तर असेलच ना. आणि नसलं तरी ते शोधून आमच्या हाती देणं तर तुम्हाला कठीण नाहीच, नाहीतर आम्ही शोधून घेऊ. तसं सूत्र असेल असं वाटतंय. म्हणजे आहेच, मैथिली म्हणाली. सगळे कागद एकत्र केलेत, त्यांना बांधलं नव्हतं, नंबरही दिले नव्हते. मैथिली ओशाळूनच म्हणाली. मी व्यवस्थित करून आणून देईल. मग मैथिली तिच्यासाठी काही करून आणायला आत ओट्यापाशी गेली. तोपर्यंत संहितानं ते कागद चाळले. मैथिली बाहेर आली तेव्हा संहिता वाचण्यात गर्क झाली होती. वाचून झालं तेव्हा ती म्हणाली, तुम्ही फार चांगलं लिहिलं आहे, मी हे कन्नडमध्ये लिहून घेईल. तुम्हाला समजतं कन्नड? नाही, पण कठीण नसेल. अजिबात नाही, मराठीतही करता येईल. तुम्ही लिहिलं तर मराठीतच आहे, पण आमचा ग्रुप कानडी बोलणारा जास्त आहे, मैथिली ऐकत होती. हेन्नू, हेन्नू म्हणजे कन्नडमध्ये स्त्री. स्त्री हेच सूत्र घेता येईल असं वाटलं. हे जसं आता संस्कृत नाटकातील नायिकांबद्दल झालं, तसं आमच्या मनात अजूनही काही वेगळ्या बाजूनं लिहायचं असेल तर तुम्ही लिहाल किंवा सांगाल? आपण चर्चाही केली साधी तरी आम्हाला बरंच मिळेल. तू एकदम हे समोर आणलंस त्यानं माझा थोडा गोंधळ उडालाय ग, कारण त्याची ही दिशा मी अपेक्षिली नव्हती. पण आता मध्ये मध्ये जे सारखं डोकावत आहे तेही सांगूनच टाकते, कदाचित सांगता सांगता मला जास्त स्पष्ट होईल. ती थांबली. सांगा ना. खूप वेगळं नाही काही, पण माझी मैत्रीण मला नेहमी म्हणायची माझ्या नावावरून की मैथिली हे नाव मला शोभत नाही. मी माझं जे काही व्यक्तरूप आहे ते त्या पुराणकालीन मैथिलीच्या नावाशी एकदम न जुळणारच आहे. यावरून पुढं मग मला वाटलं की मैथिलीचं हे रूप तिच्यावर वाल्मिकींनी लादलं आहे. यावरून मग मला सारखं वाटायचं की अयोनी संभवा अशी ती एक वेगळी स्त्री त्यांना अभिप्रेत होती, पण तशी ती त्यांच्या हातून निर्माण झाली नाही. रामानं तिचं तेज झाकळूनच टाकलं. रामासारख्या पुरुषोत्तमानं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं असा रामाचाच संदर्भ घेऊन ती वावरली. इथं वाल्मिकी हा रामायणाचा लेखक, पण तो एक पुरुष होऊनच सीतेला बघतो, मापतो. इथं वाल्मिकी त्यांच्या काळापलीकडेही जातच नाहीत. पण द्रौपदी मात्र वेगळी झाली आहे. व्यासांनी तिला आपल्या कालातीत असं पाहिलं. नवऱ्याच्या बरोबर वनवासात जातानाही पावलं तिची स्वतःचीच आहेत. शिष्टाई करायला आलेल्या कृष्णाला ती कळवळून विचारते, ही तू युद्ध टाळतो आहेस का? मला तो तिचा प्रश्न फार मर्माचा वाटतो. मैथिलीची मुलं राज्य करतात, द्रौपदीची मुलं मारली जातात. माणसाच्या अस्तित्वाला झोंबलेले प्रश्न पडलेली ही एकमेव स्त्री मला वाटते. मला हे सगळं लिहायचंय, म्हणजे सुचत आहेच. पण सांगू का, माझा प्रवासही मोठा लांब आहे. मला त्या काळापासून माझ्यापर्यंत पोचायचं आहे आणि ती कदाचित माझी ताकदच नसेल. जे सुस्त ते गाडीतून जाताना, एकच नदी झाडाझुडपातून लपलेली मधून मधून दिसावी नि नाहीशी व्हावी तसं, त्याचा काय उपयोग मला आणि तुम्हाला? जे दिसतं जाणवतं त्याचा ओघ व्हायला नको. मैथिली थांबली. कधी नव्हे तो

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 10:31 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक.

प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी.

0: आपण इतकं बोललो याची तिला जाणीव झाली. जे साचलेलं होतं, खदखदत होतं, त्याचा उच्चार झाला, इतकंच. यापलीकडे काय? थोडा वेळ मग कुणी काही बोललंच नाही. सॉरी हां, मैथिली म्हणाली. कशाबद्दल? माहीत नाही, मी काय बोलत बसले. आपली भेट यापूर्वीच का झाली नाही असं मला वाटतंय, संहिता म्हणाली. पहा ना, हे सगळं थंडच होऊन गेलं. काही होत नाही, थांबू आपण. सुधीर मामा न्यायला येणार आहे, एकदमच घेऊ. पुढच्या रविवारी तुम्ही याल का माझ्याबरोबर आमच्या ग्रुपमध्ये? आम्ही काय करतो आहोत ते तर पहा. आमच्याकरता लिहायचं की नाही हे ठरवता येईल तुम्हाला, ती म्हणाली. काहीतरीच काय, येईन ना मी, लिहिण्याचं बघू, मैथिली मनापासून म्हणाली. हॉलमध्ये ललीचा अस्ताव्यस्त पसारा. ब्रेड, बिस्किटांचा चुरा, दूध सगळं विखुरलेलं, सांडलेलं. लली हॉलमध्ये होती कोचावर आजीजवळ. मैथिलीनं गाण्याची कॅसेट ललीच्या हातात दिली तेव्हा तिला खूप आनंद झालेला दिसला. तिनं मैथिलीला कॅसेट लावून मागितली. खोलीत चल म्हणाली. लिली, तू लाव बघू. अगं सोपीच आहे, लाव ना, मैथिलीनं सांगितलं. पण मग स्वतःच लावून दिली. पण ती कॅसेट ललीला आवडली नाही. नको म्हणून मग ती निजूनच राहिली. मग अमलानं सांगितलं की याहून लहान छोट्या मुलांचीच गाणी तिला आवडतात. मग अमलानं तिथं असलेल्यापैकीच एक कॅसेट लावली. ती सुरू झाल्यावर लली टाळ्या वाजवायलाच लागली. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान उडते नभा तरी, खोल नदीतून कापित पाणी, मत्स्य धावतो चहू बाजूंनी. ते चिमुकलं गाणं मैथिलीलाही खूप आवडलं. छान आहे ग, मलाही आवडलं खूप, ती ललीला म्हणाली. आता ललीची आणि तिची थोडी दोस्तीही झाली होती. आता तिचं हे विरूप मैथिलीला सुन्न नव्हतं करत. ती आल्यावर त्या पोरीला होणारा आनंद, मैथिलीच्या आत कुठंतरी तळात एक वेगळा स्पर्श होत होता. खूप पूर्वी ती कॉलेजमधून घरी आली की अंशुमनच्या डोळ्यात असाच आनंद उमटायचा. त्यावेळी तो वर्षा दोन वर्षाचा असेल नसेल. मग हळूहळू तो धर्मराजनकडेच जास्त राहू लागला. धर्मराजन मुलाकडे गेल्या तोपर्यंत अंशुमन मोठाच मग होऊन गेला. ती पोरही तिची वाट पाहते हे मैथिलीच्या लक्षात आलं होतंच. घरातल्या सगळ्यांशी बोलून बसून मग ती ललीकडे वळायची. तिनं दाखवलेला अल्बम पाहायची. तिनं दाखवलेला म्हणजे तो उघडायचा मैथिलीनच, पानं उलटवायची ही मैथिलीनच, लली नुसतं पोट ठेवायची. आता ही कॅसेट ऐकणं झालं, मग अल्बम दाखवणं सुरू झालं. ललीला रंगांचं आकर्षण होतं, भडक रंगांचं. फोटोतले रंग, कपड्यांचे, फुलांचे. लली त्या अल्बममधल्या ओळखीच्या व्यक्तींवर बोट ठेवत होती, घरातली सगळी. मग एक पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा, तोंडात चेंडू, जवळ एक तरुण मुलगी, जीनची पॅन्ट आणि शर्टमधली, शेजारी डॉक्टर निरंजन आणि समोर एक निळभोर सुंदर असं विशाल तळ. थोडा वेळ तो निळाभोर रंग मोर पिसातल्यासारखा मैथिली पाहतच राहिली. डॉक्टर निरंजन जवळ आले. ललीचा अल्बम पाहता त्यांनी विचारलं. हो, तुम्ही केव्हा आला? हे काय, आत्ताच तर येतोय, ते म्हणाले. ललीला जवळ घेतलं. मग म्हणाले, मी चेंज करून येतो.
1: शोधे हो आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

लेखकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होते आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. आज या कार्यक्रमात ऐकूयात अनिशा दोडके यांचं काव्यवाचन. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळे यांचं.

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो। खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात अनिशा दोडके यांचं काव्यवाचन।
1: नमस्कार, कविता सादर करते बलिदान। कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते, अरे कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते, खरी ओळख तर जगाला विचारधारेतून कळते। सोन्या चांदीने सजण्यापेक्षा विचारांच्या मोत्यांनी सजून बघ। चेहऱ्यावरती क्रीम थापण्याआधी घामाच्या अत्तरात भिजून बघ। ओठांवरची लाली अंडोळ्यातला तो नखरा, हा नाही मार्ग तुझ्या उन्नतीचा, हातात लेखणी तोडून बेड्या, पेटव वनवा क्रांतीचा। रूढी परंपरेची नको थिनगी,

परंपरेची नको थिनगी, नको धरू धर्मांदाचा फेर, उठ लढ तुझा लढा, उठ लढ तुझा लढा, पुन्हा एकदा नव्याने विद्रोह कर, चेहरा चमकवणाऱ्या किरमा खूप मिळतील ग बाजारात, चेहरा चमकवणाऱ्या किरमा खूप मिळतील ग बाजारात, पण विचारांची धार येईल संघर्षाच्या या मैदानात, नव्या युगाची पुढारलेली स्त्री म्हणून मिरवत असताना, नव्या युगाची पुढारलेली स्त्री म्हणून मिरवत असताना एवढंच ठेव जाण की तुझ्या स्वातंत्र्याच्या मुळाशी आहे जिजाऊ सावित्री अहिल्या आणि रमाईचं बलिदान, रमाईचं बलिदान, रमाईचं बलिदान। विचारांचा वारसदार तो असावा, विचारांचा वारसदार केवळ गुलाबाने प्रेम मोजणारा नसावा, तो असावा विचारांचा वारसदार केवळ गुलाबाने प्रेम मोजणारा नसावा, तिच्या हातात बाबासाहेबांचं संविधान देऊन तिला तिचे हक्क समजावणारा असावा, दोन दिवसाच्या भेटीसाठी झुरणारा नसावा, दोन दिवसाच्या भेटीसाठी झुरणारा नसावा, तिच्या स्वप्नांना पंख देणारा असावा, रंगात आणि रूपात अडकण्यापेक्षा, रंगात रंगात आणि रूपात अडकण्यापेक्षा तिच्या गुणाची कदर करणारा असावा, शुल्लक कारणावरून ब्रेकअपची भाषा नसावी, शुल्लक कारणावरून ब्रेकअपची भाषा नसावी, तिच्या मनाचा ठाव घेणारा असावा, नाते असावे वैचारिक क्रांतीचे, नाते असावे वैचारिक क्रांतीचे, संकटात सावलीसारखा सदापाटीशी उभा राहणारा असावा, फक्त सोबती म्हणून चालणारा नाही, फक्त सोबती म्हणून चालणारा नाही, तर तिच्या आत्मसन्मानाचा रक्षक असावा। माझी ओळख माझा संघर्ष, चूल आणि मूल हा तर जुनाच झाला पाडा, चूल आणि मूल हा तर जुनाच झाडा पाडा, मला मोडायचा आहे आता हा परंपरेचा कडा, का म्हणू मी स्वतःला फक्त कोणाची तरी लेख, का म्हणू मी स्वतःला फक्त कोणाची तरी लेख, माझ्या रक्तात उसळतोय आता क्रांतीचा एक अर्क, संसारात रमून जाणे मला कधीच जमणार नाही, संसारात रमून जाणे मला कधीच जमणार नाही, उंबरवट्याच्या आतलं जगणं मला कधीच पुरणार नाही, मला व्हायचंय ती, मला व्हायचंय ती जी वादळाशी झुंज घेते आणि अन्यायाविरुद्ध शब्दांची मशाल हाती घेते, माझी कविता नसेल गुलाबाच्या पाकळ्यासारखी मऊ, माझी कविता नसेल गुलाबाच्या पाकळ्यासारखी मऊ, तिच्यात असेल दाहकता जो अन्यायाला देईल धऊ, वास्तव मांडताना माझी लेखणी कधीच थरथरणार नाही, वास्तव मांडताना माझी लेखणी कधीच थरथरणार नाही, मी सामान्य मुलगी म्हणून आता कधीच मरणार नाही, संघर्ष हाच माझा दागिना आणि शब्द हेच माझे अस्त्र, संघर्ष हाच माझा दागिना आणि शब्द हेच माझे अस्त्र, जगाच्या रूढीला फाडून मी विणतोय माझं नवं वस्त्र, एक कवयित्री म्हणून नाही तर एक ज्वाला म्हणून उमटेल, एक कवयित्री म्हणून नाही तर एक ज्वाला म्हणून उमटेन, या विद्रोही शब्दांनीच मी माझी नवी ओळख कोरीन, आता झळकेल स्वाभिमान अन्यायाच्या प्रत्येक रणांगणातून, आता झळकेल स्वाभिमान अन्यायाच्या प्रत्येक रणांगणातून, उमटेल हुंकार क्रांतीचा शब्दा शब्दात या अनिशाच्या लेखणीतून, या अनिशाच्या लेखणीतून। कष्टाचा विद्रोह आणि शांततेचा हुंकार, ज्या हातांनी दगड माती वाहिली त्या हातांनी माझं नशीब घडवलं, ज्या हातांनी दगड माती वाहिली त्या हातांनी माझं नशीब घडवलं, आई तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबानं माझं अस्तित्व सजवलं, आज ही समाजकार्याची पदवी तुझ्या चरणी ठेवताना, आज ही समाजकार्याची पदवी तुझ्या चरणी ठेवताना, ऊर माझा अभिमानानं भरतोय ग, तुझ्या कष्टाचा हा विद्रोह आता जगाच्या नजरेत उरतोय ग, शांत आहे बाप माझा पण तो लाचार नाही, शांत आहे बाप माझा पण तो लाचार नाही, त्याच्या शब्दाविना शब्दांना माझ्या कसलाच आधार नाही, आज चार चौघा

जात गरजते मी ही त्याचीच तर पुण्याई आहे. त्याच्या शांततेत दडलेला क्रांतीचा तो हुंकार आहे. माझा बाप शांत आहे म्हणून मी बोलायला शिकले. त्याच्या संयमाच्या तालमीत मी घडायला शिकले. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. बापाने दिलेली भाषा लोकांना फार जळते, फार जळते, फार जळते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. बापाने दिलेली भाषा आजच्या या जनतेला फार पडते, फार पडते. स्त्री आणि दारू, तू आलीस माझ्या जीवनात ग, आणि अख्ख्या कुटुंबाची दिशाच बदललीस ग. सोन्यासारख्या संसाराला जणू काही दृष्टच लावलीस ग. इथे रोज कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखं होते ग. तू ना रक्ताची आहेस, तू ना रक्ताची आहेस, ना नात्याची आहेस ग. ना सासरची आहेस, ना माहेरची आहेस ग. तरी इथल्या पुरुषी मेंदूच्या तू मात्र खूपच जवळची आहेस ग. सुहासिनीचा भरला संसार तू भर चौकात उद्ध्वस्त केलास ग. तर काही माय माऊलींना तू जितेपणीच पोरक केलंस ग. तूच घराघरात रोजच भांडण बनलीस ग. तर तूच प्रत्येक कष्टाळू स्त्रियांना हलाकीच्या दावणीला बांधलंस ग. स्त्रियांच्या हक्काचा आणि स्वातंत्र्याचा उधळलेला विळखा देखील तूच झालीस ग. आणि इथल्या घराघराच्या आणि पुरुषांच्या बर्बादीचा खुला मार्ग देखील तूच झालीस ग. तू आलीस जीवनात ग आणि जीवनाची दिशाच बदललीस ग. ती कविता, तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले. तुझे शब्द संग्रहित करता करता मी स्वतःलाच विसरून गेले. तुला मांडता मांडता माझी शाही ही संपून गेली. तुला ओळीत लिहिता लिहिता माझी डायरी ही भरून गेली. रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्द साठाही वाढत गेला. माझ्या शब्द साठेतून काव्य कवितेला भेटत गेला. माझ्या या काव्य आणि कवितेतूनच कवयित्री अनिषा दोडकेचा जन्म वेळोवेळी होत गेला, वेळोवेळी होत गेला. काय लिहावे काहीच सुचत नाही, काय लिहावे काहीच सुचत नाही. मन भटकत, मन भटकत, कधी कधी विचारात जाऊन रमत, रमत रमतच कधी कधी काव्य रूपात बोलायला लागत. वेडे वाकडे ते शब्द कोऱ्या कागदी मांडता मांडता लिखाणाची शाही ही संपते. कोरे कट्ट पान भरूनही जात व तेव्हाच न कळत माझी स्वतःची कविता जन्म घेते. आणि कवितेच्या वाचनाची आवड असणारी ही अनिशा हळूहळू कवयित्री बनून जाते, कवयित्री बनून जाते. त्यागमूर्ती माता रमाई, कष्टात वाहुनी सोन्याचा संसार मडवला. रमाने त्यागात वाहून जनहिताचा बाबासाहेब घडवला. त्या माय माऊलीनं गवऱ्या विकून संसार थाटला, त्या माय माऊलीनं गवऱ्या विकून संसार थाटला. लुगड्याच्या जागी तिनं पटका नेसून स्वाभिमान झाकला. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. अश्रूचा स्मशानात साथ चढवत मनालाही घट्ट करत गेली. लुगड्याचा पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. आहो, लुगड्यांचा पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. पोटचे गोळे त्या मातीत पुरून स्मशानासोबतही नातं जोडलं. सर्व गमावूनही कधी ना थकली, सर्व गमावूनही कधी ना थकली. माय माझी बाबासोबत खंबीरपणे उभी राहिली शेवटच्या श्वासापर्यंत. कीर्ती झाली बॅरिस्टराची, त्या मागची मूर्ती माता रमाई ठरली. कीर्ती झाली बॅरिस्टराची, त्या मागची मूर्ती माता रमाई ठरली. होईल कारे रमाई आजची, ही उणीव समाजात आज भासली, ही उणीव समाजात आज भासली. अण्णा भाऊ साठे, वालू आई भाऊराव पोटी पुत्र झाला गोजी.

0: वालुआई भाऊरावापोटी पुत्र झाला गोजीरा, अण्णा भाऊ हा साहित्याचा बाण झाला. अरे वास्तवातलं सत्य मांडलं अण्णा भाऊंनी स्वतःच्या लेखणीने. अरे वास्तवातलं सत्य मांडलं अण्णा भाऊंनी स्वतःच्या लेखणीने. ना कधी शाळेत गेले अण्णा, ना कधी डिग्र्या मिळवल्या, पण बाभिमाचा संदेश जगबदल हा शब्दबद्ध केला. अरे मुंबई पैशाविना चालत गेला, अरे मुंबई पैशाविना चालत गेला, रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन सन्मान झाला. मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला, मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला. वालुआईचा पुत्र गोजीरा आमा साहित्याची खान दावून गेला, वालुआईचा पुत्र गोजीरा आमा साहित्याची खान दावून गेला, खान दावून गेला.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये अनिशा दोडके यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.

श्रोते आत्ताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमात अनिशा दोडके यांचं काव्यवाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांच्या स्वरामध्ये अवधूत गुप्ते यांचे गीत आणि संगीत असणारे अल्बम गीत

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची तुमाव.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
6: श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकूयात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे आशुतोष कुलकर्णी यांनी.

0: आजचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: जरी बाप सारा जगाचा परिपूर्ण.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाइश.
6: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात सुलक्षणा पंडित यांच्या स्वरामध्ये लक्ष्मीलाल लायपुरी यांची गझल आणि संगीतबद्ध केलं आहे खय्याम यांनी.

0: झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वनवास बघून सारं गाव हसतंय तुम्हासनी.
0: का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
1: कवा कळायचं तरी तुम्हासनी?
0: मला नाहीये तुझं पटत.
1: नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकीसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीस कस झरझर तया.
0: अगं अंग मोडून काम केल्या बघार पोट भरल कसं कारभारणी?
1: असं काय लागतं आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशिला मग.
0: असं काय काय घालणार आहेस मला?
1: माझ्या आईबाच्या घरात मला काय कमी आया ऐकून तरी घ्या.

0: पहलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. ताल मी रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होय पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वांदण लात मारणारी नव माझी आई. तळ हातातल्या फोडावानी छेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.

0: कारभारनी सासूच्या घरात आल्यापासनं चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामात न कंबार वर नाही माझी, पोटावारी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी आरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावाला दिला कापडे धुवाया. दमा आई, अगे आई, अगं साबण कुठं आया?
2: नदी काठची चिखल माती लावजा म्हणावा, साबण लावतोया. कुठल्या बॅलिशीत राहिवाय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: ए त्याच भ्या तुला का मला, आई बापा संग भांडून बायकूच्या तालावर फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातन एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरिवाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
2: मग तुला ते तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिखीच तोंड बघू नये. लेख बघावी नांदतली आणि सून बघावी जाणतली.
0: मामी मला नाही नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
1: मीच आणलं होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत.
2: ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी वया, नारळ ठेव आणि पड पाया. अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू, आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
2: आर जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर. तिच्या पोटा सारं काय खपत, आईचं आतळ तकलाच असत. माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये, माझही पोट पाणी पिकलंय बाबा.
0: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच आहेसा, मी जातो.
2: बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं, म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं घर फोडे जा आपल्या नवऱ्या संग.
1: आई मी कवा नाही म्हटलं?
2: मला नाही तुझं गौड वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन माया राला असेल तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा
0: मामी जातो मी आज.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला हा पोवाडा. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: तुमची फरमाईश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाईश.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता दुपारची 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर दुपार 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. मैत्रिणींनो, सुनीताबाई देशपांडे यांच्यावरचं रूपक आपण ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत. हे भावगीत आहे भूप आणि देसकर या रागावर आधारित. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. भूप आणि देसकर हे दोन्ही राग ऐकायला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळे या गाण्याला एक आगळा वेगळा सकारात्मक गोडवा मिळालाय. रूपक ऐकण्याआधी चला तर मग ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: लाख मोलाचं जगणं. वय होतं कविता करण्याचं, भारावून जाण्याचं. पुण्यात तेव्हा उत्तम साहित्यिक कार्यक्रम होत असत. सायकल घेऊन निघायचं आणि तिथे रमून जायचं, हा संध्याकाळचा परिपाठ. अशीच एक संध्याकाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पदमजी सभागृह, पूर्ण भरलेलं, खिडक्यांमध्ये सुद्धा लोक बसलेले, मंचावर अगदी साधी पण नेटकी बैठक, पाण्याचं तांब्या भांडं ठेवलेलं, वातावरणात उत्सुकता भरून. आणि ते दोघं आले, बसले, दोघांनीही प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. बोरकरांच्या कवितांचं वाचन आणि गायन असा चिंब ओला अनुभव सभागृहात भरवून आला. पुलंचं गायन आणि सुनीताबाईंचं वाचन, कोण अधिक प्रभावी असा प्रश्नच उरू नये इतके ते दोघेजण कवितामय झालेले. नंतर मग अर्थातच मर्ढेकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही ऐकला. अभ्रांच्या ये कुंद फुने ही त्यांची कविता ऐकली आणि सुनीताबाई ही व्यक्ती वेगळेपणानं मनात ठसली ती तेव्हापासून. सुनीताबाईंना कविता म्हणताना बघत राहावं. एरवी बाईंचा आवाज जरासा जाड, काहीसा करकरीत सुद्धा, पण कविता वाचताना तो असा काही भिडे, कारण त्या आवडलेली कविता स्वतःची करून म्हणत. त्यात कुठंही सादरीकरणाचा आवभाव नसे, कंठातून नव्हे तर त्यांच्या जणू ती पोटातूनच येई.
1: चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलास स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दुःख नाही उरलं आता मनात? फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको नारे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलोय ना. जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतय ना. काहीतरी चुकतय, कुठेतरी दुखतय, तुलाही कळतय, कळतय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी उंजळ भरलीये ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.
0: लखलखीत गोऱ्या रेखीव चेहऱ्याच्या आणि दबदबा वाटावा, पटकन जवळीक नाहीच निर्माण होणार अशा वाटणाऱ्या सुनीताबाई तेव्हा फार आवडल्या. आदरयुक्त आवड, जाऊन बोलावं, त्यांच्याशी जवळीक असावी असंही वाटायचं, पण ते तितकंच. जाऊन काय बोलायचं, तुम्ही खूप सुंदर कविता वाचता असं सांगणं तेव्हा बालिशपणाच वाटला. मग अधूनमधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या वाचनात येत गेल्या, तसा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मग आलं त्यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र. कितीतरी दिवसांनी एखादं पुस्तक वाचताना अनेक वेळा जीव गलबलवून आला आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं उमजल्यासारखं वाटलं. प्रखर बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि तीव्र संवेदनशीलता असलेल्या या स्त्रीनं तिच्या या पहिल्याच गद्य लेखनातून देखील कवितेसारखाच अनुभव दिला. आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन, त्यातलाच एक लहानसा

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. सहभाग आहे गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: सुनीताबाई,

0: अंशात ऐकूयात.
1: हे आत्मचरित्र नाही, आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही, दिशाहीन, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत, म्हणजे मी त्यांना विसरले असं नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच, आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भेटली तितकीच इथे उमटली. त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे. पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचे आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड, ही ओढ टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा? प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहत. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणार स्वतःचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि हे वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवत का? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्याने केलेलं हे लिखाण, कोणतीही योजना न आखता केलेलं, त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधून मधून बदलणं स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यातलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत. चोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभस्वान आहे. मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होत आहे? आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती, एक कोण होती आणि एक होती परी, की एक होती म्हातारी, की दुसरं कोणी नव्हतंच, फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी. सफळ संपूर्ण व्हायला ही 60 उत्तरांची कहाणी नाहीच, ही 60 प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच.
2: स्वातंत्र्यप्रेम, पराकोटीची तत्वनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट घेण्याची असामान्य ताकद, शिवाय श्रमावर अढळ श्रद्धा, असे फार दुर्मिळ गुण एकवटलेली सुनीताबाई ही व्यक्ती त्यांच्या या लेखनातून उमजली. पुलंसारख्या असामान्य लेखक कलाकाराची पत्नी असूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून सुनीताबाई आयुष्यभर पुलंची पाठराखण करत राहिल्या हे त्यांच्या जगण्याचं वेगळेपण. त्यांच्या जगण्याला हे सततचं एक व्यापक अस्तर होतच. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय, सगळं काही करू शकणाऱ्या भाईंना निवडक आणि नेमकं काही करायला लावणं हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं आणि भाईंच्या

0: गुणांच्या पारड्यात त्यांचं ते तुळशी पत्र पडलं. आपल्या जवळच्या गुणसंपदे सकट कलेच्या दुनियेत अनायास रममाण होणारे भाई आणि भाईंनी काय करायला हवं याची दक्ष जाणीव ठेवून त्यांच्या जोडीनं उभ्या राहिलेल्या पापणी जागी असणाऱ्या सुनीताबाई हे दृश्य मराठी वाङ्मय विश्वात तसं अपूर्वच म्हणायला हवं. खरोखर ह्या दोघांच्याही प्रेमाची जातकुळी वेगळीच होती. भाई गेल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात,
1: फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधून मधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नव्हे, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो. आणि या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांनी त्यांनी अजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राहील. तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राहील. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पती सृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चार चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची साहित्य संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असली तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडेही पटकन उघडवायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मिती क्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालू असते का?
0: रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध सदानंद महादेव ठाकूर वकिलांची ही कन्या. सरलादेवी हे त्यांच्या आईचं नाव. वडील प्रसिद्ध सरकारी फौजदारी वकील. सधन सुसंस्कृत कुटुंब. सदानंद निवास या ऐसपैस घरामध्ये नांदणारं. ठाकूरांच्या 8 अपत्यांमधल्या सुनीताबाई चौथ्या. 3 जुलै 1925 त्यांचा जन्म. अर्थात या तारखेबाबत बराच काळ एकमत नव्हतं, पण तरी आता हीच तारीख मान्य झाली आहे. सर्वांची नावं स या अध्याक्षरापासून. तेव्हा या मुलीचं नाव ठेवलं सुनीता, पण कुटुंबामध्ये मात्र त्या कायमच माई, माई मावशी, माई आत्या, माई आजी म्हणूनच ओळखल्या जात. स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा हे गुण आईकडून, तर निवृत्ती आणि निर्मोह हे आपल्यामध्ये वडिलांकडून आले असं त्या म्हणत असत. लहानपणी तब्येतीनं त्या काहीशा नाजूक होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून त्यांना धामापूरला त्यांच्या सावत्र आजीकडे काही काळ ठेवलं होतं. तो काळ सुनीताबाईंच्या स्वतःच्या आयुष्यातला फार संस्मरणीय काळ होता. त्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात फार जिव्हाळ्यानं लिहिलंही आहे आणि पुढे मग सोयरे सकळ या ललित लेखसंग्रहात यक्षाचं तळ या ललित लेखामध्ये सुद्धा. तेव्हा ऐकूया त्यातलाच एक लहानसा उतारा.
1: काळाच्या हिशोबात मोजलं तर मी धामा

0: माहूरला तशी थोडेच दिवस राहिली आहे, पण आजीचं सगळं आयुष्य धामापूरला गेलं. माझी ती विधवा आणि विकेशा आजी एकटी असताना कधी त्या तलावापाशी जाऊन माझ्यासारखी पाण्यात पाय बुडवून बसली असेल? त्या पाण्यात पडलेलं आपलं ते तसलं प्रतिबिंब पाहून त्या तलावाला तिने उष्ण अश्रूंचं अर्घ्य व्हायला असेल? माझ्या काळजाचं पाणी करणाऱ्या तिच्या त्या अश्रूंचा त्या तलावाच्या विशाल पाण्याला स्पर्श झाला तेव्हा काय घडलं असेल? माणसांसारखी सजीवांसारखी पाण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, बोलता येते. यापूर्वीही असंख्य वेळा असंख्य दुःखितांचे अश्रू त्यांनी अलगत झेललेले आहेत. फुंकर घालून, हळुवार शब्दात समजूत घालून, शांत करूनच त्यांना आपल्या पोटात घेतलंय. माझ्या आजीची हितगुज आमच्या धामापूरच्या घरातल्या त्या विहिरीला माहीत होती. तिथून ती या तलावापर्यंत पोचलीच असणार. या पाण्याची भाषा मला बोलता येत नाही, पण मी ती अनेकदा ऐकलेली आहे. दिवस रात्र केव्हाही चालणार पावसाचं धारा संगीत वेगवेगळ्या रागात आणि तालात कितीदा तरी मनाला भिजवून गेलाय. रत्नागिरीच्या आमच्या घरासमोरचा समुद्र मला लहानपणी दुरून अगदी शांत दिसे. अफाट पसरलेल्या त्याच्या मौनाची भाषा कळण्याचं माझं ते वयच नव्हतं, पण मग हळूहळू जाणवू लागलं. त्याच्या मनातल्या भयानक अंतर्गत वादळांना क्षणाचीही उसंत नाही. आतड्यातली ती सुख दुःख गडबड गोंधळ गुंतागुंत तो कुणापुढे उघडी करत असेल? त्याच्या मनाच्या गाभ्यात आत आत दडलेले कितीतरी प्रचंड खडक असणारच, पण तेही त्याच्यासारखे एकटे एकटे स्वतःतच मग्न. अंतर्विश्वात ज्यांचं अस्तित्व सतत जाणवतं ते हे अंतरंगातले मित्र भासणारे खडक प्रत्यक्षात ऐहिक डोळ्यांना कधीही दिसू शकत नाहीत. किनाऱ्याशी तेच जणू सामोरे येतास आनंदाने उचंबळून येणाऱ्या लाटा त्यांचं खुजे पण लक्षात आल्याने का अशा उरी फुटून कोसळत असतील, की झिडकारल्या गेल्याने उसासत अशा मागे जात असतील? त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंका, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली आहे. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा कल्पनांचा. मग असंही वाटत की अफाट विश्वाला मर्यादा आहेतच, तसाच सागराला त्याचा किनारा अपरिहार्य आहे. तिथल्या लहान मोठ्या खडकांनी जागोजागी अडवलं, वाळूनी झालर लावून पांघरलं, म्हणून का हा समुद्र असा खदाखदा असतो? मग हे धुक्याचे उसासे निश्वास कशासाठी? आपले अंतरंग, तिथलं व्याकुळ वैभव जाणण्याची ताकदच ज्यांच्यात नाही अशांशीच शेवटी आपली गाठ पडावी, अशांशीच शेवटी संघ जडावा, हीच आपली मर्यादा. ही अपरिहार्य नियती सामोरी आली म्हणून
1: '1942 मॅट्रिकला उत्तम गुण मिळाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला सुनीताबाई मुंबईला गेल्या. त्याचवेळी गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती. सुनीताबाईंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या संपर्कात त्या आल्या. अण्णासाहेबांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन यामुळे बाईंची वैचारिक बैठक आणि जगण्याची दिशा बरीचशी ठरली. एकटीनं राहणं, धोक्याची जोखमीची कामं धडाडीनं पार पाडणं, गुप्त पत्रकं काढणं, ती योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं, एक विलक्षण आत्मसामर्थ्य असलेलं झळझळीत व्यक्तिमत्व त्यातून आकाराला येत गेलं. अण्णासाहेबांनी स्वतः विणलेली खादी सुनीताबाईंना दिली तेव्हापासून दागिने आणि कपडे यांच्या मोहातून त्या सुटल्या ते अखेरपर्यंत. चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे सुनीताबाईंचं जग एकदम व्यापक झालं. साधेपण

मानवाना जगण्याचं महत्व पटलं. अनेक माणसं, विविध विचारसरणी यांचा परिचय झाला. 1945 साली चळवळ थंडावली, पण शिक्षण मात्र मागं पडलं. चळवळीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माफीपत्र दिलं तरच त्यांना पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची माफी कसली, ते तर प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे असं म्हणून सुनीताबाईंनी ते नाकारलं. पुढे मग स्वतंत्र भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं निवृत्ती वेतनही त्यांनी घेतलं नाही. यथावकाश नागपूर विद्यापीठाचा पत्राद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी पदवीही प्राप्त केलीच. जन्मजात अभिनय गुण असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी सुनीताबाईंना योगायोगानं पहिला चित्रपट मिळाला, तो वंदे मातरम. ऐकूया त्यातलंच एक गीत.

घर आणि शिक्षण दोन्ही सुटल्यावर चरितार्थासाठी माटुंग्याच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये मुख्यतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सुनीताबाई रुजू झाल्या. याच शाळेत पु ल देशपांडे सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांना

0: देशपांडे सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांनीही त्यात भूमिका केल्या होत्या. हळूहळू दोघांमध्ये भावबंध जुळून आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इथेही बाईंचं वेगळेपण उठून दिसतंच. आहे मनोहर तरी या आपल्या आत्मपर पुस्तकात त्यांनी हा सगळा प्रसंग सविस्तर लिहिलाय. त्या लिहितात,
1: मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या कानावर घातला. अण्णा गंभीर होऊन म्हणाले, तू निर्णयच घेतला असशील तर खुशाल तुला रुचेल त्या माणसाशी लग्न ठरवायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष लग्न मात्र इतक्यातच करू नकोस. तुला पुढल्या आयुष्यात काय करायचंय, कोण व्हायचंय ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही. तुला नर्तिका व्हायचंय का शिक्षिका की डॉक्टर वगैरे. आपल्याला सर्वात अधिक काय आवडतं ते ठरवावं आणि मग त्या दृष्टीनं आयुष्य आखावं. मग लग्न केलं काय न केलं काय फारसा फरक पडणार नाही. पण सध्याच्या अशा अर्धवट अवस्थेत संसारात पडलीस तर त्यातच हरवून जाशील. आजची तुझी तू राहणार नाहीस. विचार कर. अण्णांचे ते कळकळीचे शब्द कानावर पडले, त्यांची आठवण आजही ताजी आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी भाईच्या प्रेमात पार बुडून गेले होते. देशप्रेमाच्या स्वप्नातून व्यक्तिप्रेमाच्या स्वप्नात कधी आणि कशी शिरले ते कळलंच नव्हतं. मी त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही आणि खरोखरच नकळत संसारात हरवून गेले.
0: अत्यंत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. त्यांच्या संपूर्ण लग्नात रोख रकमेची उलाढाल झाली ती म्हणजे फक्त 8 आणे नोंदणी अर्जाची किंमत. विवाहानंतर पुलंवरच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या तर सुनीताबाईंनी पार पाडल्याच, पण देशपांडे कुटुंबामध्ये सुद्धा स्वतःचं असं एक निराळं स्थान निर्माण केलं. खरं म्हणजे देशपांडे आणि ठाकूर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती जीवनदृष्टीत भरपूर फरक होता. नाना बदलांशी जुळवून घेत घेत सुनीताबाई पुलंचा लौकिक संसार उमेदीनं करत राहिल्या. पुलंचं लेखन, त्यांचे चित्रपट, नाटकं, त्यांनी केलेल्या अनेक नोकऱ्या आणि अनेक ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुनीताबाईंनी सारं निभावून नेलं. आणि नुसतं निभावलं नव्हे तर त्याला एक मूल्यांची आणि तत्वांची बळकट चौकट त्या देत राहिल्या. कलावंत पतीच्या आयुष्याशी जाणतेपणानं त्या समरसून गेल्या. कशा ते ऐकूया प्रिय जीए या पुस्तकातल्या एका लहानशा उतार्यात.
1: आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून टाकते. फार वर्षापूर्वी पुल चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करत असे. रेकॉर्डिंग आणि विशेषतः पार्श्वसंगीत हे रात्रीचंच असे. साधारणतः रात्री 9 नंतर काम सुरू होईल आणि अपरात्री केव्हा एक घरी पुल येत. मी रात्री साधारणतः 1-1.5 सुमाराला स्वयंपाकाला सुरुवात करत असे आणि सर्व कामं आटोपून मग तो येईपर्यंत काहीतरी घरकाम करत त्याची वाट पाहत बसत असे. त्यावेळी पुण्यात SP कॉलेजजवळ गवी केतकरांच्या बंगल्यात आम्ही 3-या मजल्यावर राहत असू. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं अधूनमधून वाहनं जातच असत. पुलांना घरी आणून सोडणारी गाडी काही खास नसे किंवा एकच नसे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आणि सर्वसाधारण गाड्याच असत. पण पुलांना आणून सोडणारी गाडी आली हे नेमकं मला त्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच, हॉर्न नव्या इंजिनाचाच, तर ते येण्यापूर्वीच कळत असे. मग हातातलं काम ठेवून दार उघडून तीन जिने खाली उतरून खालच्या दाराची कडी मी काढत असताना गाडी फाटकाशी येऊन उभी राहिली. गाडीतल्या इतर सहकाऱ्यांना हा कधी थट्टेचा तर कधी आश्चर्याचा तर कधी कौतुकाचा विषय असे. पण मला वाटतं यामागे कोणतीही खास देणगी नसावी. भलत्या वेळी दाराची बेल वाजल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या इच्छेपोटी माणसाचे कान इतके तीक्ष्ण होत असावेत. कोण जाणे.
0: 100 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये जन्मले

0: असलेली ही स्त्री काळाच्या कितीतरी पुढे होती. कोणतीही कृत्रिम बंधनं पाळणं सोडाच मांदरणं देखील त्या करत नव्हत्या. पुलंसारख्या नवऱ्याबरोबर राहून त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कोणतेही दबाव आणि दडपणं येऊ दिली नाही. आपलं वाचन, आपली समज, आपलं चिंतन यासह स्वतंत्र अशी समांतर वाटचाल त्या करत राहिल्या. आजच्या काळात सुद्धा हे सोपं नाही, त्या काळात तर ते किती कठीण गेलं असणार. पण पारखून आणि चिंतन करून आपलेसे केलेले विचार आणि त्यांच्याशी असणारी निष्ठा अशी पदरातल्या दिव्यासाठी जपणं येऱ्याचं कामच नाही. त्यांच्या विचारांशी जुळणाऱ्या फिलिप रोज हिच्या पॅरलल लाईव्स या पुस्तकाचं समांतर जीवन म्हणून त्यांनी केलेल्या रूपांतरात त्या लिहितात.
1: फिलिप रोज हिचं पॅरलल लाईव्स हे पुस्तक नुकतंच वाचलं. 19व्या शतकातल्या राणी व्हिक्टोरियाच्या काळच्या इंग्लंडमधल्या समकालीन 5 थोर व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं हे पुस्तक. 5 व्हिक्टोरियन मॅरेजेस अशा उपशीर्षकात आहे. त्या काळचे ब्रिटिश कायदे, नीतीनियम, शिष्टाचार, परंपरा, स्त्रियांचं सामाजिक स्थान वगैरेच्या पार्श्वभूमीवर या लोकांचं जीवन रंगलेलं असल्याने आज त्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण सामाजिक पार्श्वभूमी, व्यक्ती व्यक्तीतील नात्यांचं स्वरूप, कुटुंब व्यवस्था, पती पत्नीतले संबंध वगैरे गोष्टी झपाट्याने बदलत असल्या तरी मनुष्य स्वभाव आणि व्यक्ती समाज संबंध यात फारसा फरक पडत नाही हे लक्षात आलं की मोठी गंमत वाटते. लग्नामुळे येणारा शारीरिक संबंधांबद्दलचा, सासरच्या नातेवाईकांचा वगैरे अनुभव नवा असतो. त्याच्याशी ती दोघं कसं काय जमवून घेतात यावर सुरुवातीच्या काळात बरंचसं अवलंबून असतं. त्यानंतरच्या काळात शारीरिक ओढ काहीशी निवल्यावर परस्परांच्या कोणत्या गुणविशेषात तुम्ही रस घेता त्यावर समतोल अवलंबून असतो. या बाबतीतही त्या काळातल्या आणि आताच्या वैवाहिक नात्यात काहीही फरक पडलेला नाही.
0: सुनीताबाईंनी पुलंचा साहित्यिक संसार नेटका केलाच, पण अत्यंत दक्षतेनं केला. पुलंच्या निर्मिती हक्कासंबंधी त्यांनी सखोल माहिती घेतली आणि रॉयल्टी हक्कांसाठी नोटिसा बजवायलाही कमी केलं नाही. नानी पालखीवाला यांच्यासारख्या कायदे पंडितांना त्यांना विचारावं की हु वॉज युअर लॉ टीचर, किंवा शिक्षण मंत्री भाऊसाहेब हिऱ्यांनी त्यांना मालेगाव शिक्षण प्रकल्पावर रुजू होण्याविषयी पुनःपुन्हा विनवावं. त्यांचा अभिनय पाहून बाबूराव पेंढारकरांनी त्यांचा चरणस्पर्श करावा आणि साक्षात पुलंनी सुनीताला न रुचलेलं लेखन चक्क फाडून टाकावं अशा योग्यतेच्या होत्याच त्या. कोणतंही काम असो त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते चोखपणे पार पाडायचं हा तर त्यांच्या पिंड प्रकृतीचाच भाग होता. एक मजेशीर उदाहरण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. पुलं आणि त्या दिल्लीमध्ये असताना एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुलं तात्काळ जिना उतरून खाली मोकळ्या मैदानात गेले. सुनीताबाई मात्र पुलंचं उघडं पेन बंद करून, लिहित्या कागदांवर दडपण ठेवून, दिवे वगैरे नीट बंद करून कुलूप लावून खाली आल्या तोवर भूकंप थांबला देखील होता. त्यांनी स्वतःच ही हकीकत लिहून ठेवली आहे, पण त्यावरून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक आणि इतरही तयारी असण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता हे लक्षात येतं. बहुगुणी आणि अत्यंत संवेदनशील माणसाच्या वाट्याला येतो तो अंतरातला खोल एकटेपणा डिग्निटीनं सांभाळत कवितेचं बोट धरून त्यांनी आपला सारा प्रवास केला. कविता हे तर त्यांचं पहिलं प्रेम. आपलं आत्मचरित्र त्यांनी कवितांना अर्पण केलंय यात नवल नाहीच. मराठी आणि इंग्रजी भाषांमधल्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरी सोबत म्हणावी ती त्यांचीच. अखेरच्या आजारातही भास आभासांच्या सीमेवर कवितेच्या आठवणी मात्र अगदी लख होत्या असं लोक सांगतात. अरुणा ढेरे यांनी त्याविषयी लिहिलं आहे. अखेरीस गुंगीत असायच्या त्या, शांत पडलेल्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवत एखादी आरती प्रभूंची किंवा बोरकरांची कविता म्हणू लागलं की त्यांचे ओठ आपोआप हलू लागत, त्याही कविता म्हणू लागत. डोळे मिटलेले, आपण आल्याचं भान नाही, भान फक्त कवितेचं. खरोखर कविता हीच सुनीताबाईंची सखी होती.
1: फलाट दादा, फलाट दादा, फलाट दादा येते गाडी जाते गाडी।

0: फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी। हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी, छाती वरती तुमास समदा। फलाट दादा फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी। फलाट दादा इंजनवाली पसंद पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नकटी नागिण तल्लखतार। किती पायांची छोट्या मोठ्या मऊचा मडी गेला हुंगुन, किती बुटांच्या ठोकरटाचा फलाट दादा गेला पचवून। सपाट नाजूक नखरे बाज बिलगुन गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वहाण गेली दावित टिकल्या। फलाट दादा बोला ओ तुम्ही, फलाट दादा बोला ओ तुम्ही, आली गाडी गेली गाडी, परी न हसला अथवा रडला, राम रामचा फुपाट हरगडी। किती बावटे वाले दादा, मुछी दारन मुछी बगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी। पचक पान यो कुनी थुंकले, कुनी मायेचे निरोप दिधले, बिडी माची सकुनी इकित फिरले, विलायती कुनी मुके घेतले। हरगारडाची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हास दादा ठाऊक आहे पर समद्यांची बारीक बात। बोलावो तुम्ही बोलावो तुम्ही, फलाट दादा फलाट दादा आली गाडी, फलाट दादा फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी।
1: अनेक भाषांमधल्या पुस्तकांचं त्यांचं वाचन अद्ययावत होतं। सुरुवातीला त्या शिक्षिका असताना त्यांचा विषय इंग्रजी, पुढे इंग्रजी वाचनाचाही त्यांचा व्यासंग अत्यंत सखोल होत गेला। पु ल देशपांडे जेव्हा हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीचं भाषांतर करत होते, तेव्हा एकेका शब्दाबद्दल सुनीताबाई अत्यंत जागरूक असत। याच त्यांच्या विविधांगी व्यासंगानं त्यांचा आणि मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी ए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार बहरला आणि मराठीतलं अक्षर लेणं म्हणून नावारूपाला आला। कोणत्या पातळीवर त्यांच्यातली ही वैचारिक देवघेव होती हे समजून घेणं फार रोचक आहे। बाईंच्या बद्दलचा आदर दुणावणारा आहे। जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रातला एक लहानसा अंश आपल्याला हे दाखवेल, ऐकूया।
2: तुमच्या पत्रातल्या एका वाक्याने मी फार हादरून गेलो। जगावं कसं हा मला जरी रोज पडणारा प्रश्न असला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय असं वाटतं। मला त्या बाबतीत माझ्या इतका शून्य ऐपतीचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडला नसता। प्रथम मला वाटलं की तुम्ही ते थट्टेने लिहिलेलं आहे, पण नाही, त्या वाक्याभोवतालचा परिसर फार गंभीर आहे। नंतर वाटलं तो प्रश्न आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही, इतकंच। तेही तसं नाही, ते विधान आहे। टॉलस्टॉय ओनील ही माणसं खरी प्रतिभावंत, पण त्यांना तर सोडाच, पण व्यासासारख्या द्रष्ट्याला देखील कधी आयुष्याचा अर्थ समजला असेल की नाही कोणास ठाऊक। महाभारत जर एकाच द्रष्ट्यांनी लिहिलं असेल, आणि द्रष्टा म्हटलं की मला व्यासच फक्त आठवतो, ग्रीक नाटकाविषयी विशेषतः सोफोक्लस आणि एस्किलस यांच्याविषयी वाटणाऱ्या ओढीबाबत माझ्या इतका संपूर्ण शरण दुसरा कोणीही क्वचित असेल, पण व्यासापुढे ही माणसं देखील लाईट वेट वाटतात। तर महाभारत लिहून झाल्यावर त्यांनीही हताशपणे रित्या मनाने अंग टाकलं असेल, परिपूर्तीच्या श्रांतपणाने नव्हे तर अद्यापही केवढा सागर ओलांडायचा आहे या जाणीवेने। आधी मुळातच जीवनाचा अर्थ समजता येईल का हाच एक प्रश्न आहे। अनंताला शून्यानी भागत बसणं यात भागाकार हाती लागणारच नाही। उलट जर एखाद्यांनी आपल्याला जीवनाचा अर्थ समजलाय असं म्हटलं तर कुणीतरी आभाळ फाडून मी आपल्याला आपल्या जोगते आंगडे टोपडे शिवले असं म्हटल्यासारखं वाटतं।
1: सुनीताबाईंची कला जाणीव अतिशय सजग होती। पुलंचे मंचीय कार्यक्रम असोत की काव्यवाचनाचे कार्यक्रम असोत, की त्यांचे स्वतःचे कार्यक्रम

0: असत, त्या सम्यक विचार करत, सोख तयारी करत आणि प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी दक्ष असत. किती दक्ष? तर समजा एखादी जागा प्रयोग करत असताना पुलंना सुचली तरी ती त्यांनी अचानक घ्यायची नाही, असा सुनीताबाईंचा दंडक असे. सहकलाकारांना सांगून नीट तालीम करून पुढच्या प्रयोगातच ती जागा घ्यायची किंवा बदल करायचा, असा सुनीताबाईंचा आग्रह असे. भाईंचं वय वाढत गेलं तसा एकपात्री प्रयोगांचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांना श्वास लागतो हे लक्षात येताच सुनीताबाईंनी त्यांना ते प्रयोग आटोपते घ्यायला लावले. आज आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी धो धो चालणाऱ्या त्या प्रयोगांची दुपटी गायच जणू. ते प्रयोग बंद करणं हा किती कठोर निर्णय असेल हे जाणवतं. ही सुनीताबाईंची कलेवर असलेली अव्यभिचारी निष्ठा. कलाकारांचं मानधन ठरल्याप्रमाणे चोख आणि वेळच्या वेळी स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कुणालाही फ्री पासेस नाहीत. परगावी अनेकदा प्रयोगाच्या वेळेला त्या त्या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी देशपांडे दाम्पत्याला घरी जेवणासाठी बोलावत. सुनीताबाई म्हणत, आम्ही कसे एकटे येणार, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे. आणि अशी आमंत्रणं त्या निग्रहानं परतवून लावत. व्यवहारामध्ये इतक्या काटेकोरपणे वागण्याची काय गरज, असं वाटणारे मग त्यांच्याविषयी गैरसमज करून घेत आणि पसरवत देखील. सुनीताबाईंनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा याविषयी अतिशय परखडपणे लिहिलंय. त्या लिहितात, कितीही श्रेष्ठ दर्जाचा कलाकार असला तरी त्याला म्हातारपणी सुद्धा तरुण नायिकेच्या भूमिकेत पाहण्याचा अट्टहास करणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि असा परखडपणा त्यांच्या स्वतःच्या बाबतही होता, पुलंच्या बाबतही होता. लेखिका म्हणून साहित्य संमेलनातला सन्मान त्यांनी नाकारला होता, आपण लेखिका नाही याची पुरेपूर जाणीव ठेवून. दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आणीबाणीच्या काळामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद करून त्याच्या प्रती स्वखर्चानं छापून ठिकठिकाणी पोहोचवल्या होत्या. आणीबाणीनंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात पुलंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र नंतरच्या यशाच्या विजयाच्या उत्सवात सामील होणं सुनीताबाईंना मुळीच पटलं नाही. त्यांनी पुलंना त्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त केलं आणि त्यांच्या या दक्षतेमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं, ते मात्र पुलंचं. पुलंच्या लेखनातून आणि एकपात्री प्रयोगातून मिळालेला गरजेपेक्षा अधिकचा पैसा त्यांनी 1966 मध्ये पु ल देशपांडे प्रतिष्ठान उभारून विविध सामाजिक कामांकडे वळवला. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी दिल्या. पुलंच्या लेखकपणाची ही किती मोठी श्रीमंती आहे. प्रतिष्ठानची सगळी कामं सुनीताबाई एक हाती सांभाळत हेही विशेष. हिशेब ठिशेब ठेवणं, चारचाकी चालवणं, तिची देखभाल करणं, घरातल्या यंत्रांची हाताळणी सगळंच त्यांना जमत असे. पु ल दंपतीवर पुत्रवत माया असणारे नागपूरचे नानाजोग म्हणत, ही पोरगी म्हणजे रत्न आहे रत्न. पुलंच्या प्रचंड जनसंपर्कामुळे सुनीताबाईंच्याही वाट्याला अनेक थोरा मोठ्यांचा स्नेह सहवास आला. त्यातल्या काहींवर त्यांनी सोयरे सकळ आणि मण्यांची माळ या दोन पुस्तकांमध्ये लिहूनही ठेवले. त्यातला हा प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्यावरील लेखाचा छोटासा भाग.
1: अण्णा तसे परंपरावादी होते, बंडखोर काही नव्हते, पण परंपरेची त्यांची व्याख्या ही प्रवाहपतिताची किंवा अंधश्रद्धेची नव्हती. साधी सरळ मार्गी असेल, पण त्यांची एक निश्चित ठाम विचारसरणी होती. ते गाण्यासाठी जात तेव्हाही त्यांचा धोतर, कोट, टोपी असा नेहमीचाच पोशाख असे. नीटनेटकेपणाचा किंवा रंगसंगतीचा अजिबात विचार न करता केलेला पोशाख, पण तो स्वच्छ असे. इस्त्रीची तमा त्यांनी बाळगली नाही हे खरं, पण कळकटपणा हे तितकाच दूर ठेवला. डोळ्यांवर चष्मा, अनेकदा कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले असत. असं हे ध्यान गायला बसलं की गंमत वाटे, मनातल्या मनात हसूही येत असे. पण त्यांचं गाणं सुरू झालं की क्षणात जादूची कांडी फिरवल्यासारखं दृश्य बदलून जाईल. त्यांची बैठक रंगायला थोडा देखील वेळ लागत नसे. पहिला सूर कानांवर पडे तो सिद्ध होऊनच अवतरलेला असे. मग पुढचं सगळं गाणं, अखंड बैठक, श्रोत्यांनाही अशा काही तल्लीनतेचा अनुभव येईल की तो सूर ते मुखमंडल ती लय हे सगळं मिळून एक अलौकिक शिल्प आपल्यापुढे साकार होत आहे.

0: आणि आपला सारा जीव कान आणि डोळे या दोन इंद्रियात एकवटून कसल्या तरी दिव्य साक्षात्काराचा सुखकारी अनुभव आपण घेत आहोत. गातानाच त्यांचं दर्शन फार लोभस्वान, डोळे भरून पाहत राहावं असं असे. रेशमाच्या धाग्यासारखा तलम सात्विक, मोत्यासारखा आत्मतेजाने तेवणारा सूर त्यांच्या मुखातून बाहेर पडताना त्यांचा चेहरा दृष्ट लागण्या इतका मोहक दिसे. सारे सूर अण्णांच्यावर लुब्ध असल्याचं जाणवे, पण त्याचं नवल वाटत नसे. त्या सुरांची आळवणीसमुळे एखाद्या प्रियकराच्या हळूवार मृदू आर्त थपथपलेल्या मधुर गुंजनात चाले. मधून मधून येणाऱ्या एखाद्या परमोच्च क्षणी बैठकीतून नकळत उमटणारी दाद आणि तिला अण्णा देत तो निरागस पण खदखदून हसण्याचा प्रतिसाद, हाही एक दुर्मिळ अनुभव असे. सूरलयींच्या त्या अखंड प्रवाहामधूनच असा एखादा हास्याचा जिवंत झरा खळाळून जाई. कुमारच्या बैठकीत गाण्याची प्रत्यक्ष निर्मिती पाहण्याचा योग येईल, तर अण्णांची बैठक ही आपल्या पुढे गाण्याचं भांडार खोलायला सिद्ध होऊन आल्यासारखी सुरू होईल. प्रथम पासून शेवटपर्यंत आपल्याला मुग्ध करून टाके. तसे अण्णा सनातनी कर्मठ, गुरु मठ सेवा असं मानणारे, पण गाण्याच्या साम्राज्यात त्यांनी सूरलईवर प्रेम केलं ते केवळ भक्तिभावानी नव्हे. कवन देस गयो काय, मतजा जोगी काय, किंवा ही रात सवत बाई काय, किंवा बिहारी मधली नींद नाई काय, अशा त्यांच्या अनेक चीजा ऐकताना वाटे हा माणूस भक्त म्हणूनच नव्हे तर प्रियकर म्हणूनही फार वरच्या श्रेणीतलाय, सर्वस्वपणाला लावणारा.
1: पुलंच्या अखेरच्या दिवसात सुनीताबाईंनी अत्यंत धैर्यानं आणि विवेकवादी वृत्तीनं सारं निभावून नेलं. भाईंच्या आजारपणाचं स्वरूप पाहता आपल्या आधी भाईनं जावं ही त्यांची रास्त इच्छा होती. तसंच घडलं. पुलं गेल्यानंतर अखेरच्या काळात सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम नॅशनल फिल्म आर्काईव्समध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही होणार होती. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साध्या शुभ्र साडीत मऊ चंदेरी केसांचा पोनी बांधलेल्या सुनीताबाई आज एकट्याच कविता म्हणत होत्या. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या प्रयोगातही बाईंचं स्मरण, सादरीकरण आणि त्यांची उत्कटता यांची मात्रा मात्र तीच होती. सर्व कविता त्यांना तोंडपाठ होत्या, तरीही कविता लिहिलेले कागद हाताशीच होते. बाईंचं कविता वाचन, त्यांनी सांगितलेल्या कवींच्या आठवणी, अधूनमधून भाईच्या आठवणी, सारं सारं फार देखणं होतं. आताशा मी नसतेच इथं ही पद्मा गोळे यांची कविता त्या म्हणत असताना ती ऐकताना नकळत डोळे पाणावले. सुनीताबाईंचे पहिलं तरी लागलेले नेत्र जाणवून गलबलून आलं.
0: आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरी आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारसं कुणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं, इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाहीत. छत ना आहे नाहीच, तसलाच उंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या. मी ना काठाकाठानी निर्माल्य वाहतय ना, त्यातच असते कुठेतरी, त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात. सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही काही आठवतच नाही. आता श्यामी नसतेच इथे, हळूहळू तुटतय रेशीम काचणार, आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं म्हणू का?

0: यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं. वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर अंतर पाठ होण्यासाठी. सावधान मी झाली निळ गाणं निळ्या नदीत वाहणार निर्माल्या बरोबरच. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे. तशी अजून माझी जाई असली तरी आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे.
1: सुनीताबाईंना ज्यांचं मैत्र लाभलं ते माधव अचवल, जी ए कुलकर्णी आणि अखेर भाई, हे सारेच गेल्यावर तर या ओळींचा अर्थ अधिकच खोलवर भिडला. कोणत्याही तडजोडी न करता जगता येतं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याच्या प्रतिष्ठेसह जपता येतं हे सुनीताबाईंच्या जगण्यातून उमजतं. असं हे लाख मुलाचं जगणं. सुनीताबाई देशपांडे.
2: आताच आपण सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण पुलं आणि सुनीताबाई यांचा विषय चालू असताना, त्यांच्या जगण्याबद्दलचे आयाम समजून घेत असताना गाणं तर व्हायलाच हवं. आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करूया पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका भावगीतानं. गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. काफी या रागावरती आधारित पुलंनी हे गीत संगीतबद्ध केलंय. चला तर मग घेऊया आस्वाद.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर, किंवा फोन करा, पत्र पाठवा किंवा मेसेज करा. पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की नक्की कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

सोते सोते उठ जाऊं बिस्तर से, कब जाएगी गरीबी मेरे घर से, कब जाएगी।

0: कहा जाए, लेकिन सांसारिक धरातल पर ये बहुत जरूरी है। मन, मैं तो संतोषी लेडी हूं, ऐसा हमारी साथी कह रही है कि पैसे आज के टाइम पर बहुत जरूरी हैं। हम तो पूरी बचत करते हैं, लेकिन जहां जरूरत होती है वहां खर्च करते हैं। पैसा कमाना मुश्किल भी है। और हमारे एक और साथी हैं, वो कह रहे हैं कि महमूद जी की फिल्म सबसे बड़ा रुपया आई थी, उसमें यही दिखाया गया था कि पैसे की कीमत क्या होती है। विलेन का रोल महमूद जी ने जरूर किया, लेकिन एक सबक देने का प्रयास किया है। और एक साथी कहते हैं कि धन बढ़ाने के ऊपर मेरी अपनी निजी राय ये है कि हर धन हर कोई बचा सकता है, लेकिन रिश्ते बचाने बचाना बहुत बड़ी बात होती है। धन आ जाएगा, कल चला जाएगा, लेकिन रिश्ते आपके हमेशा आपका साथ देंगे और आपके साथ रहेंगे। आपके जाने के बाद भी आपको याद किया जाएगा। धन से आप बहुत कुछ ले सकते हैं, ये बात सही है, लेकिन धन से आप सब कुछ नहीं ले सकते। रिश्ते, जिसके बच्चे हैं अच्छे हैं, वही सबसे बड़ा बचत है, वही सबसे बड़ा धन है। और एक और साथी कहते हैं कि सबसे ज्यादा पैसे की अहमियत सब समझ में आती है। जब कोई बीमार होता है तब पैसा पानी की तरह बहाया जाता है, या कहें कि जब पैसा होता है तो इलाज के लिए हम पानी की तरह पैसे बहा सकते हैं। तो चलिए, ये तो
1: भाई
0: बड़ी
1: विजया सहजरा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या सध्याच्या 7 ते 8% वृद्धिदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। NHAI-च्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI-कडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर। भारताच्या सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं। अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते। जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं। आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं। या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली। भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली। या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली। भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत। टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती। त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे। केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे। पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं। परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे। तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर

हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ऍपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आतापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि

0: तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने. 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालय 2 वर्षांपूर्वीच नव्याने सुरू करण्यात आले होते. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. जखमी बालकांना तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेच्या तीव्रतेमुळे राज्य शासनाकडून तातडीने प्रतिसाद देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7-सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी बालकांवरील उपचाराचा खर्च शासन उचलत आहे. राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन आग लागलेल्या विभागाची पाहणी केली. ईद ए मिलाद, जन्माष्टमी, दही हांडी, गणेशोत्सव या काळात ग्रामीण भागात आक्षेपार्ह गाणी, भडकाऊ भाषणे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास तसेच डॉल्बी सिस्टम वाजवण्यास अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये स्वतंत्र मनाई आदेश जारी केले. उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 464 सोयाबीन बियाणे नमुन्यांपैकी 189 नमुने अप्रमाणित आढळले. एकूण 3157 तक्रारींपैकी 2326 तक्रारी छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरुद्ध असून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑगस्ट रोजी कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यात 41 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बियाणे कायदा 1966 आणि अधिनियम 1968 अंतर्गत कारवाई सुरू आहे. सोमठाणा खुर्द गावाचे 2013-14 पुनर्वसन झाले असून 42 शेतमूल्यांकन धारक, 21 वनहक्क धारक आणि 112 घरमूल्यांकन धारकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. दस्तऐवजाअभावी अडकलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अकोट वन्यजीव विभागाकडे तातडीने सादर करण्याचे आवाहन उपवन संरक्षक RS टोलिया यांनी केले. 12 ऑगस्ट पर्यंत 34,462 मेट्रिक टन युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितलं. खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. माय भारत केंद्र आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 8 लाखांहून अधिक युवकांना आभासी माध्यमातून संबोधित केलं. अमरावतीत पोटे पाटील आणि बियाणी महाविद्यालयात युवक संवाद आणि सहभागात्मक उपक्रम पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील मामाचं वावर इथं 18 ऑगस्ट रोजी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 1 दिवसीय कार्यशाळा झाली. पर्यटन धोरण 2024 अंतर्गत नोंदणी प्रक्रिया आणि AIच्या वापराबाबत उपसंचालक विजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं. 27 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिनी विद्युत अभियांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा लघु चित्रफिती आणि पोस्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तज्ञ प्रवीण वानखेडे यांनी अक्षय ऊर्जेतील रोजगार आणि संशोधन संबंधित मार्ग

0: प्रदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर संबंधी 6 आठवड्यात निराकरण न झालेल्या तक्रारींसाठी 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली. तक्रारदारांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी दूर न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय 29 ते 30 ऑगस्ट रोजी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात आलं. अचलपूर तालुक्यातील प्रथोड इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कृषी कर्ज वितरण शिबिर आयोजित केलं, ज्यात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे 800 महिला बचत गट सदस्य आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. बांगलादेशातील आशियाई तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमरावतीच्या यशदीप भोगे यांना राज्य शासनाने 52,50,000 रुपयांचा पारितोषिक निधी मंजूर केला. मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5,25,000 निधी मंजूर करण्यात आला. आताच आपण ऐकलात अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते जयंत सोनुने आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: ने उसे निकाला और पहना और वो पैसे आपको मिले तो कितना आनंद मिलता है. ऐसा कुछ हुआ तो हमसे साझा कीजिए और ये भी बताइए कि किस फिल्म का गीत आपको सुनवा रहे हैं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 7% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिनाअखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्र पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ऍपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारे झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्ट्रो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक सैराज रांगी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
सध्याच्या 7-8% वृद्धिदरापेक्षा

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे दिशा जोशी यांनी। सादरकर्ते धीरज केदारी।
1: युवक मित्रांनो नमस्कार। आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृती दिन। मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं।

बघा ना, म्हणजे कधी कधी बॉलिवूड तर कधी टॉलिवूड, कधी रॅप तर कधी टेक्नो, कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं तर कधी बीट इतके कॅची असतात की आपण नकळत ते गाणं रिपीटवर ऐकत असतो. पण कधी असा विचार केलाय का की आजच्या या सगळ्या म्युझिक कल्चरमध्ये जर तुम्हाला एखादं गाणं फक्त त्याच्या चालीमुळे ओळखायचं असेल तर ती चाल किती ताकदीची असायला हवी.

कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मराठी संगीत विश्वातील या दिग्गज संगीतकाराची गोष्ट. आजच्या काळात आपण बहुतेक वेळा बॅकग्राऊंड मध्ये गाणी ऐकत असतो, म्हणजे कधी काम करताना किंवा कधी ट्रॅव्हलिंग करताना किंवा कधी वर्कआउट करताना. पण काही गाणी अशी असतात की ती बॅकग्राऊंड मध्ये राहतच नाहीत. मुळे ही गाणी आपल्याला थांबवतात, 2 मिनिटांसाठी का होईना त्यांच्या मोहात पाडतात. खळे काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून घेतला जातो. म्हणूनच खळे काकांची गाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण त्या भावना अनुभवतो. श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी झाला. लहानपणापासूनच संगीताशी त्यांचा जवळचा संबंध होता. संगीत शिकताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिस्त आत्मसात केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संगीत प्रवासाला वेग आला, पण त्यांच्या वाटाला लगेचच मोठं यश आलं नाही. प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला आणि कदाचित त्याच संघर्षामुळे त्यांच्या संगीतामध्ये एक वेगळी खोली निर्माण झाली. कारण ज्यांनी संगीत फक्त शिकलेलं नसतं, ते जगलेलं असतं, त्यांच्या रचनांमध्ये ती अनुभूती दिसते. मित्रांनो, आता समजा तुम्हाला एखादं गाणं कंपोज करायचंय, तुम्ही काय बरं कराल? पहिल्यांदा बीट शोधाल की लिरिक्स वाचाल? खळे काका यांच्या संगीताकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, शब्दांना ते खूप महत्व देत असत. कवितेची लय, तिचा अर्थ, तिच्यातील भाव, त्यानुसार तयार होणारी चाल. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना आजही कविता आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ वाटतात. श्रीनिवास खळे यांच्या संगीत प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कवींशी

0: एक गोष्ट नक्कीच जाणवते की काळ बदलतो, संगीताची साधनं बदलतात, पण चांगल्या संगीताची एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे ते गाणं आपल्या मनाला भिडतं. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक स्वतंत्र पर्व आहे आणि श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजासाठी अनेक सुंदर चाली दिल्या. याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महान गायकाचा आवाज असणं पुरेसं नसतं, त्या आवाजाची क्षमता ओळखणारा संगीतकारही तितकाच महत्वाचा असतो. खळे काकांच्या चालीमध्ये आवाजाला भरपूर मोकळीक मिळते, स्वरांना श्वास मिळतो आणि शब्दांना त्यांचा अर्थ मिळतो. म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना गायक आणि संगीतकार यांच्यातील सुंदर संवाद जाणवतो. खळे काकांच्या संगीताबद्दल बोलताना काही गोष्टी विशेष जाणवतात. पहिली म्हणजे सुरेलपणा, त्यांच्या चाली ऐकताना त्या सहज गुणगुणता येतात. दुसरी म्हणजे कवितेचा आदर किंवा त्या संगीताचा आदर, चाल सुंदर असावी पण ती शब्दांना झाकून टाकणारी नसावी. आणि तिसरी खासियत म्हणजे भावनांची सूक्ष्मता. प्रेम असो, विरह असो, निसर्ग असो की भक्ती असो, किंवा जीवनाकडे पाहण्याचा शांत दृष्टिकोन असो, खळे काका यांच्या संगीतामध्ये भावना मोठ्या आवाजात ओरडत नाहीत, त्या अलगत मनात उतरतात आणि कदाचित म्हणूनच आजही त्यांचं संगीत जुनं वाटत नाही. आजच्या आपल्या तरुणांना बऱ्याच वेळा विचारलं जातं बरं का की तुम्ही जुनी गाणी ऐकता का रे. काही जण म्हणतात अरे आमच्या जनरेशनची ही गाणी नाही आहेत. पण मित्रांनो, म्युझिकला जनरेशन असतं का? एखादं गाणं 1960 असलं म्हणून ते 2026 ऐकता येत नाहीये का? तर मुळीच नाही, कारण भावना कालबाह्य होत नाहीत. प्रेम आजही आहे, मैत्री आजही आहे, विरह आजही आहे आणि आठवणी त्या सुद्धा आजही आहेत. पावसात भिजताना मनात येणारी भावना आजही तीच आहे, फक्त आपल्या हातातील मोबाईल बदलला आहे, भावना नाही. आणि म्हणूनच खळे काकांचे संगीत आजही आपल्या तरुणांना आपलंसं वाटतं. मराठी भावसंगीताच्या प्रवासात श्रीनिवास खळे यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भावसंगीत म्हणजे फक्त संथ चाल किंवा गंभीर कविता नव्हे, भावसंगीत म्हणजे शब्दांच्या भावनेला स्वरांचं रूप देणं आणि खळे काका यांनी हे अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया जाणवतो, पण त्याचबरोबर ते सहज ऐकू येतं. हे कॉम्बिनेशन मात्र सोपं नाही बरं का. शास्त्रीयतेचा आधार आणि लोकप्रियतेची सहजता ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल त्यांच्या संगीतामध्ये दिसतो. श्रीनिवास खळे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. पण मित्रांनो, कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता बरं? तो म्हणजे त्यांचं काम पुढच्या पिढीनं ऐकणं. आज आपण त्यांच्या रचना ऐकतो, त्यांच्याबद्दल बोलतो, नव्या पिढीला त्यांची ओळख करून देतो, यापेक्षा मोठं स्मरण कोणतं बरं असेल? श्रीनिवास खळे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पु ल देशपांडे त्यांच्या बाबतीत काय बोलले होते ते ऐकूयात.
1: ऐकणाऱ्यांनी खळ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा किती तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खळ्यांचं तसं काही झालं नाही, मुळीच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लईवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं आणि गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्या बरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही, परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्राचे नाव घ्यायचे असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्या वेळेला त्याची तारीफ सुरू झालेली असते. आणि त्यांचं नशीब आहे की मंगेश पाडगावकर

0: त्या महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला साल लावायला त्यांची कविता त्याला म्हणे.
1: आज संगीत बनवणं पूर्वीपेक्षा बरंच सोपं झालं आहे. मोबाईलवर ऍप डाउनलोड करा, बीट तयार करा, रेकॉर्डिंग करा आणि अपलोड करा आणि काही तासातच तुमचं म्युझिक जगभर पोहोचू शकतो. पण खळे काकांचा प्रवास आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. टेक्नॉलॉजी संगीत तयार करू शकतं, पण संगीताला आत्मा कलाकार देतो. म्हणूनच आजच्या जनरेशनने टेक्नॉलॉजी वापरावी, पण संवेदनशीलता सोडू नये. काही संगीतकारांचं निधन होतं, पण त्यांचं संगीत कधीच मरत नाही. श्रीनिवास खळे यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. आज ते आपल्यामध्ये शारीरिकरित्या नसले तरी त्यांच्या चाली आहेत, त्यांचे स्वर आहेत, त्यांच्या रचना आहेत आणि त्या रचनांमधून त्यांची संवेदनशीलता आजही आपल्यापर्यंत पोहोचते. एक सुंदर चाल ऐकताना कधी कधी आपल्याला त्या चालींना निर्माण केलेली भावना आठवते आणि तेव्हाच लक्षात येतं संगीतकार निघून जातो पण त्याचे स्वर राहतात. मित्रांनो, आज आपण अशा संगीतकाराबद्दल बोललो ज्यांनी आपल्या आधीच्या पिढीला संगीत दिलं, पण त्यांचं संगीत फक्त त्या पिढीचं नाही, कारण चांगलं संगीत कोणत्याही एका जनरेशनचं नसतं. ते तुमचं असतं, माझं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. सोशल मीडिया ऍप्सवर किंवा म्युझिकल ऍप्सवर जर श्रीनिवास खळे यांचं एखादं गाणं शोधलं तर ते फक्त ओल्ड सॉन्ग म्हणून ऐकू नका. एकदा लिरिक्सकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा मेलडी ऐका आणि तिसऱ्यांदा गायकाचा आवाज ऐका. चौथ्यांदा फक्त डोळे बंद करून ऐका. कदाचित तुम्हाला जाणवेल इतक्या वर्षापूर्वी तयार झालेला हा स्वर आजही तुमच्या मनाशी संवाद साधतोय आणि हीच एका महान संगीतकाराची ओळख असते. आकाशातला शुक्र तारा, मंद वाहणारा वारा आणि दोन मनांमधला संवाद. शुक्र तारा, मंद वारा हे गीत म्हणजे प्रेमाला मोठमोठे शब्द न वापरता व्यक्त करण्याचं सुंदर उदाहरण. साधे शब्द, सुंदर सूर आणि मनात राहणारी भावना. अरुण दाते आणि सुधा मनोत्रा यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

आणि श्रावणाच्या भावविश्वातून चला जाऊयात एका निरागस जगात, बालपणाच्या जगात. एका तळात होती बदके पिले सुरेख. हे गीत ऐकलं की अचानक आपल्यातलं लहान मूल जाग होतं आणि खळे यांच्या संगीताची ही आणखी एक खासियत दिसते. गंभीर भावनेपासून बालमनाच्या निरागसतेपर्यंत प्रत्येक भावनेला ते तितक्याच सहजतेने स्वर देतात.

0: बदलला, संगीत ऐकण्याची माध्यमं बदलली, पण मनाला भिडणारे सूर आजही तसेच आहेत. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत जुनं नाही, ते आजही तितकंच जिवंत आहे. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्टेट युन या सदरात एव्हरग्रीन खळे काका हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाबरोबरच जर तुमच्या ओळखीतले किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्याने प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं दिशा जोशी यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताचा आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्व

व समावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यकता चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता.

अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि देशासालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत ऐकलत. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियाई देशांचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची 26वी शिखर परिषद अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली आहे. भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व आणि मध्य आशियाई देशांशी असलेले भारताचे संबंध याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरण विषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26वं शांघाय सहकार्य संघटना शिखर संमेलन पार पडलं. शांघाय सहकार्य संघटना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते?
1: शांघाय सहकार्य संस्था नुकतीच 25 वर्षाची झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांकडे जगाच्या आकारमानाच्या 40%हून अधिक भूभाग आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत, चीन, पाकिस्तान सारखे मोठे लोकसंख्या असलेले देश याच्यात असल्यामुळे खूप मोठी लोकसंख्या या भागात राहते. हा जो गट आहे हा काही सुरक्षा संबंधित गट नाहीये. एकमेकांची संवाद, वेगवेगळ्या देशांचा संवाद, जे एकमेकांचे मित्र आहेत, जे एकमेकांचं शत्रुत्व आहे, अशा देशांच्या संवाद साधण्यासाठी हा गट असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे.
0: शांघाय सहकार्य संघटनेनं 25 वर्षांचा टप्पा ओलांडला आहे आणि यंदा 26व्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी हे 3

0: मुख्य आधारस्तंभ पुन्हा अधोरेखित केले आहेत, काय सांगाल?
1: 25 वर्षानंतर भारताने पुढच्या 25 वर्षासाठी शांघाय सहकार्य परिषदेची नेमकी कोणती दिशा हवी याबाबत भूमिका घेतली. अर्थात ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केली. भारताला असं वाटतं की शांघाय सहकार्य संस्थेच्या यापुढील वाटचालीमध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजेत. शांघाय सहकार्य संस्थेचे सदस्य देश आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादानी ग्रस्त आहेत, त्याचबरोबर दहशतवादाचं समर्थन करणारेही देश या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत हे देश दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाहीत तोपर्यंत सुरक्षा साध्य होणार नाही. शांघाय सहकार्य संस्थेच्या मध्यभागी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामुळे जरी व्यापार, गुंतवणूक आणि अन्य प्रकारच्या देवाणघेवाणीसाठी प्रचंड क्षमता असली तरी देखील जोपर्यंत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगली विमान सेवा उपलब्ध होत नाही, जोपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेटची जोडणी या भागात होत नाही तोपर्यंत कनेक्टिव्हिटीच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, कारण या सगळ्या देशांमध्ये चीन वगळता तरुणांची संख्या मोठी आहे. जर परस्परांच्या सहकार्यातून तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, स्टार्टअप कंपन्यांना संधी मिळाली तरच या गटाच्या सहकार्याला अर्थ प्राप्त होईल.
0: या परिषदेमध्ये बोलताना कुठल्याही क्षेत्रातील संघर्ष हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम करतो असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेतूनच मार्ग काढणं गरजेचं असल्यावर भर दिला आहे, काय सांगाल?
1: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सध्या चालू असलेल्या युद्धांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. युक्रेन युद्धाला जवळपास 4.5 वर्ष होत आलेली आहेत. गाझा युद्धाला लवकरच 3 वर्ष पूर्ण होतील. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धालाही 6 महिने पूर्ण झालेले आणि जेव्हा अशी न संपणारी युद्ध सुरू असतात तेव्हा त्याचे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर परिणाम होतात, खतांवर, रसायनांवर परिणाम होतात, समुद्राची वाहतूक धोक्यात होते, एकूणच विम्याचा खर्च वाढतो आणि यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. अनेक विकसनशील देशांना अन्नधान्याचा तुटवडा सहन करावा लागतो, औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी यादवी किंवा संघर्ष सदृश परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपली भूमिका अधोरेखित केली की जागतिक संघर्षांचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी या संस्थेच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादात युक्रेन युद्ध संपवण्याची भूमिका घेतली. यापूर्वी पुतीन यांची बोलताना मोदींनी हे युग किंवा हा काळ युद्धाचा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आता त्यांनी मानवतेसाठी हे युक्रेनचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली, हे अतिशय महत्वाचं आहे.
0: दहशतवाद विरोधी लढाईत भारतानं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शेजारील देशांना काय स्पष्ट संदेश दिलाय?
1: शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान सारखे देश आहेत जे आपलं राष्ट्रीय धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. त्यापैकी पाकिस्तानच्या दहशतवादामुळे भारत गेली अनेक दशके त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेच्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं एवढ्या पुरता मर्यादित राहता कामा नये. दहशतवाद समूळ उखडून टाकायचा असेल तर दहशतवादाला वित्त पुरवठा करणं बंद केलं पाहिजे. आपल्या समाजाचं किंवा इतर कुठल्या देशामध्ये रॅडिकलायझेशन करणं, लोकांना चिथावणं, ते बंद केलं पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणं बंद केलं पाहिजे. त्यांना असलेली सुरक्षित आश्रयस्थानं बंद केली पाहिजेत आणि त्यांना जे पैसा आणि समर्थन मिळतं, माध्यमातून समर्थन मिळतं, नेत्यांकडून समर्थन मिळतं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून समर्थन मिळतं, अशा प्रकारचं समर्थन त्याचं होऊ शकत नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी मोदींचा रोख पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे.
0: चोगळेकर सर, प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कुठलाही कनेक्टिव्हिटी प्रकल्प राबवताना सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे, काय सांगाल?
1: कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सीमांचा सन्मान राखणं म्हणजे सॉव्हरनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी महत्वाची आहे. व्यापार, गुंतवणूक यासाठी परस्परांमध्ये जोडणी असणं आवश्यक आहे. भारत याचं समर्थनच करतो. भारताचा रुख अर्थातच चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाकडे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे होता. मोदींनी स्पष्ट केलं की भारताचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण असे प्रकल्प बांधताना सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला पाहिजे. चीननी ज्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा जो मार्ग आहे तो पाकव्याप्त काश्मीरमधून बांधलेला आहे, तो प्रकल्प

0: बांधत असताना त्यांनी भारताची परवानगीही घेतली नाही. जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त प्रदेश असेल तर ज्या देशांमध्ये वाद आहे त्या दोन्ही देशांची परवानगी असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं संयुक्तिक ठरतं. पण चीननी भारताला न विचारताच अशा प्रकारचा प्रकल्प बांधलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा बांधल्या जातात तेव्हा त्या सुविधा त्या देशात पांढरा हत्ती होणार नाही ना किंवा त्यांचं गळफास त्याच्यात रुपांतर होणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशात अशा प्रकारचा प्रकल्प बांधल्याने किती पैसे मिळू शकतील याचा विचार करायला हवा. चीननी आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचाही विचार केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकल्प बांधताना त्या देशांना ते प्रकल्प परवडू शकतील का याचाही विचार केला नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी चीनचं नाव घेतलं नसलं तरी चीनच्या पायाभूत सुविधांना आपला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सार्वभौमत्व आणि त्या देशाच्या सीमांचा सन्मान करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
1: या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची चीन, रशिया, इराण, तुर्कीसह विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अशा भेटी कशा प्रभावी ठरतात?
0: अशा जेव्हा परिषदा होतात ज्याच्यामध्ये अनेक देशांचे शीर्षस्थ नेते सहभागी होतात, शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान, तुर्कीचे रशीद तय्यब अर्दवान आणि अन्य युरोशियन देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट सविस्तर नसते, भारताशी या देशांची संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. अशा परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की जागतिक नेत्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित राहतो आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दल गैरसमज होण्याचं प्रमाण कमी होतो.
1: भारत आणि किर्गिस्तान दरम्यान व्यापार, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कोणते महत्वाचे सामंजस्य करार झाले आहेत?
0: किर्गिस्तान हा एक महत्वाचा युरेशियन देश आहे. या देशाशी किंवा या प्रदेशाशी भारताचे अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिजिस्तानचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यातही बैठक झाली. भारत आणि किर्गिजिस्तान मधल्या संबंधांना परराष्ट्र मंत्रालयाने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिलेला आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. त्याचा भाग म्हणून व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवणं, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्यातही वाढ करण्याबाबत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारत आणि किर्गिजिस्तानचं सहकार्य आधीपासून आहे, कारण दोन्ही देश एका प्रकारे सोव्हिएट रशियन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आता भारत एक आघाडीचा संरक्षण उत्पादक देश म्हणून पुढे येत आहे, शस्त्रास्त्रांचा उत्पादक देश आणि निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे आणि त्यामुळे किर्गिजिस्तान सारख्या देशांना भारताकडून शस्त्रास्त्र मिळणं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. दोन्ही देशांची विशेष दलं एकत्र सराव करतात. खास करून दोन्ही देश हे पर्वतमय प्रदेशात असल्यामुळे त्या प्रकारच्या युद्धाचा सराव करणं, सुरक्षा सहकार्य वाढवणं याबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, गुंतवणूक, व्यापार, कृषी आणि शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि करार झाली. किर्गिजिस्तान मध्ये सध्या वर्ल्ड नोमाड गेम्स पार पडत आहेत. म्हणजे जे सगळे लोक भटके लोक किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवास करणारे एका ठिकाणी न राहणारे लोक होते त्यांचे जे खेळ आहेत अशा स्पर्धांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं असून 104 देशातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून घोडेस्वारी, तिरंदाजी, कुस्ती आणि अन्य खेळांचा समावेश आहे. त्याच्यातनं भारत आणि किर्गिजिस्तान नाही तर या सगळ्या प्रदेशातील देश खेळाच्या माध्यमातून अधिक जवळ येऊ शकतो.
1: जोगळेकर सर, या वर्षाच्या उत्तरार्धात SCO सिव्हिलायझेशन डायलॉग फोरमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण कशी वाढवता येईल?
0: शांघाय सहकार्य संस्थेतल्या सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममुळे या देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू शकते. शांघाय सहकार्य संस्थेची निर्मिती एका प्रकारे सुरक्षा आणि व्यापार संबंधित मुद्द्यांवर करण्यात आली होती. आज या संस्थेला 25 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे जे सगळे देश आहेत हे एका प्रकारे पूर्वी रेशीम मार्गाने किंवा खुशकीच्या मार्गाने जोडले होते. त्याच माध्यमातून आलेले व्यापारी, विचारवंत, विद्यार्थी या माध्यमातूनच भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये तसंच मध्य आशियात पसरला होता. अनेक मध्य आशिया देशात भारताच्या बॉलिवूडचे किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचा बोलबाला आहे. पण याच्या जोडीला जर या देशांमध्ये अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा उपयोग परस्परांमध्ये देशांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यामध्ये होऊ शकतो. अर्थात असं करायचं तर वेगवेगळ्या विद्यापीठांना एकमेकांच्या देशातल्या जोडणं, एकत्र संशोधन करणं, संग्रहालय उभारणं, चित्रपट कला हस्तकला असे यांचे उत्सव साजरे करणं, एकत्र परिषदा घेणं, अशा अनेक गोष्टी आहेत. आतापर्यंत हा आयाम शांघाय सहकार्य संस्थेच्या कामामध्ये फारसा नव्हता, पण पुढच्या 25 वर्षासाठी हा आयाम महत्वाची भूमिका बजावू शकतो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसीय दौरा भारताची

0: ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कसा महत्वाचा ठरतो?
1: सर्वप्रथम उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा स्तर वाढवला, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. उझबेकिस्तान हा जगातल्या सगळ्यात मोठ्या युरेनियम उत्पादक देशांपैकी एक आहे. भविष्यात उझबेकिस्तान भारताला अणु इंधनाचा म्हणजे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. त्याच्याशिवाय भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये खाणकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळे करार झाले, ज्याच्यानुसार भारतीय कंपन्या आता उझबेकिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननात योगदान देऊ शकतील. खास करून रेअर अर्थ मिनरल्सच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल. किर्गिझिस्तानमध्ये पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या किर्गिझिस्तान आणि इतर मध्य आशियाच्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आणि त्या बैठकांचा उपयोग जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी होऊ शकतो. याचं कारण म्हणजे सध्या जगात सगळीकडे युद्ध सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पुरवठा सगळ्या धोक्यात आलेला आहे. इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, रशिया, इराण हे जे सगळे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत अशातला भाग नाही, पण किमान हे देश एकत्र येऊ शकतात आणि आपापसातले मतभेद परस्परांसमोर मांडू शकतात, त्याच्यावर शांततामय मार्गाने उत्तर शोधू शकतात हे जगाला दाखवून दिलं. सध्या ज्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व जगामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम जगाला सहन करावे लागतात, त्या तुलनेत मध्य आशियाच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं यातनं जागतिक शांततेसाठी मोठा संदेश जात असतो.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 11 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 2 सप्टेंबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी क्षेत्रात युवकांना नव्या संधी याविषयी पवन सूर्यवंशी कृषी महाविद्यालय तोंडापूर यांचं भाषण. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या रमेश आणावकर यांच्या गीतानं.

मंडळी आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत ऐकलं. मंडळी आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. मंडळी, पीक उत्पादनामध्ये अन्नद्रव्याची पूर्तता ही महत्वाची बाब असून त्यासाठी खतांच्या वाढत्या किमतीमुळं मोठा खर्च होतो. त्यामुळं रासायनिक खतांचा वापर काटेकोरपणे आणि कार्यक्षमरित्या वापरल्यास खर्च कमी करणं शक्य होतं. कमी खर्चात पिकांचं उत्पादन वाढवण्यास निश्चितच मदत होते. मंडळी, रासायनिक खतांच्या वापरामध्ये या समस्या आपल्याला दिसतात. खत वापरण्यापूर्वी माती परीक्षणाचा अभाव, खतांचा असंतुलित वापर, माती, पीक आणि खतं यामधील समन्वयाचा अभाव, कोरडवाहू शेतीमधील रासायनिक खतांच्या वापराकडे दुर्लक्ष, ओलिताचे अर्थात पाण्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खत वापरांचा अभाव, जैविक खत वापरांचा अभाव, पिकं त्यांची योग्य फेरपालट आणि व्यवस्थापन पद्धतीचा अभाव. आपल्या देशामध्ये नत्र आणि स्फुरद या रासायनिक खतांचे उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होतं. पालाश खतांचे देशात उत्पादन होत नाही, त्यामुळं सध्या नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची पूर्तता होण्यासाठी ती परदेशातून अनुक्रमे 15, 33 आणि 100% अशी आयात आपल्याला करावी लागते. अशा स्थितीत रासायनिक खतांचा वापर अत्यंत काटेकोरपणे आणि पिकांच्या आवश्यकते इतकाच करण्याची गरज आहे. रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अनेक बाबींवर अवलंबून असते. त्यासाठी पिकांचे खताला प्रतिसाद देणारे असे बीजवाण, जमिनीचा प्रकार आणि जमिनीचे गुणधर्म, जमिनीतील ओलावा, सिंचनाच्या सोयी, खतांचा प्रकार, खतं देण्याची पद्धत, स्थानिक पर्जन्यमान, झाडांची प्रति हेक्टरी संख्या, पीक मशागत इत्यादी सर्व गोष्टी रासायनिक खतांच्या कार्यक्षमता व्यवस्थापनाचा भाग आहेत. युरिया खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी निंबोळीची पेंड अथवा करंज पेंड युरिया बरोबर 5:1 अर्थात 5 किलो युरिया आणि 1 किलो पेंड मिसळून दिल्यास पेंडीमुळं युरियाच्या अमोनियाची गटाची खनिजीकरण क्रिया मंदावते. पिकाला अमोनिया गट शोषून घेण्यास अधिक काळ संधी मिळते. हीच क्रिया जर दाणेदार युरियाला गंधकाचे आणि निंबोळीच्या अर्काचे आवरण दिलं तर युरियाची कार्यक्षमता अधिक वाढते. मंडळी, युरिया हे खत अनेक खताबरोबर मिसळून देता येतं, परंतु मिश्रण तयार करून ठेवता येत नाही, कारण युरिया हवेतील आर्द्रता शोषून घेते. युरिया मिसळलेली मिश्र खतं चिकट होऊन देण्यामध्ये अडचणी येतात. मंडळी, नत्रयुक्त खतं पेरणीच्या वेळी पाबरीच्या मागे सरत्यानं किंवा पीक उगवल्यानंतर पिकापासून 2.5 सेंटीमीटर अंतरानं पट्टा पद्धतीनं ते जमिनीत मिसळून किंवा पेरून द्यावीत. खतं देताना जमिनीमध्ये ओलावा असावा. युरिया सुपर दाणेदारची गोळी किंवा युरिया ब्रिकेट्स किंवा युरिया DAP ब्रिकेट्स प्रक्रिया केलेल्या खताचा वापर भात पिकामध्ये फायदेशीर आढळला आहे. नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खताची गोळीचा वापर करून ऊस पिकास केल्यास खत मात्रेमध्ये 25% बचत होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. नत्रयुक्त खताचे जमिनीत जलद विघटन होत असल्यामुळं या खताचा अपव्यय होतो. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे.

0: मंडळी आत्ताच आपण विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी क्षेत्रात युवकांना नव्या संधी याविषयी पवन सूर्यवंशी, कृषी महाविद्यालय तोंडापूर यांचं भाषण.
1: शेती म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, बैलजोडी, नांगरणी आणि पेरणी अशी चित्रे उभी राहतात. परंतु बदलत्या काळानुसार शेतकरीचे स्वरूपही बदलत आहेत. पूर्वी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे वळत होते. मात्र आज अनेक सुशिक्षित आणि तंत्रज्ञानाची जाण असणारे तरुण पुन्हा आपल्या गावाकडे वळत आहेत. शेतीकडे वळताना दिसते की त्यांच्या दृष्टीने शेती ही केवळ परंपरेने चालत आलेली एक उपजीविका नसून तंत्रज्ञान, व्यवसाय, व्यवस्थापन आणि उद्योगाची मोठी संधी बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती हे अधिक कार्यक्षम, उत्पादनक्षम आणि फायदेशीर करण्याचा प्रयत्न आजची तरुण पिढी करत आहेत. त्यामुळे तरुणांच्या शेतीकडे वाढता कल हा केवळ शेती क्षेत्रातील बदल नसून ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक सकारात्मक आणि आशादायी दिशा आहे. तरुण शेतीकडे का वळत आहेत? मित्रांनो, आता हा प्रश्न असा पडतो की आजची तरुण पिढी शेतीकडे का वळत आहेत? यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या तरुणांना केवळ

नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी होण्याची इच्छा दर्शवतो. ही संधी त्यांना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. विशेषतः आपल्या गावात राहून शेतीसोबत विविध व्यवसाय सुरू करून रोजगार निर्माण करणे ही शक्यता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती कोण करणेही पूर्वी अधिक सोपे झाले आहे. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिंचन, हवामानविषयी माहिती आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि डिजिटल बाजारपेठा यांसारख्या तंत्रज्ञानामुळे तरुणांना शेतीमध्ये नवीन प्रयोग करता येते. त्याचबरोबर फळबाग, भाजीपाला, उद्योगाच्या प्रक्रिया, उद्योग आणि कृषी पर्यटन आणि थेट ग्राहकांना विक्री अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृषी उद्योगाचा नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आजचा तरुण शेतीकडे केवळ उपजीविकेचं साधन म्हणून न पाहता स्वतःचा व्यवसाय आणि करिअर घडण्याची संधी म्हणून पाहत आहेत. आधुनिक तरुणांचे शेतीकडे नवीन कार्यपद्धती. आजचा तरुण शेतकरी पारंपरिक शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो नवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे पीक विविधीकरण. एका पिकावर अवलंबून न राहता वेळोवेळी पिके घेऊन उत्पादनातील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर संरक्षित शेती, जसे की शेडनेट, पॉलीहाऊस यांच्या माध्यमातून नियंत्रण वातावरणात पिके घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. फळबाग आणि भाजीपाला उत्पादनातून बाजारपेठेच्या मागणीनुसार अधिक उत्पादन मिळवण्याच्या संधी शोधल्या जात आहेत. काही तरुण सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यात तसेच गुणवत्तापूर्वक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर शेतीसोबत दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन आणि मशरूम उत्पादन आणि नर्सरी व्यवस्थापन यांसारखे पूरक व्यवसाय सुरू करून विविध स्रोत निर्माण केले जात आहेत. म्हणजेच आजचा तरुण शेतकरी केवळ शेती करणार नाही तर नवीन कल्पना स्वीकारणारा आणि शेतीला व्यवसायात स्वरूपात विकसित करणारा कृषी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. कृषीपूरक व्यवसायांची संधी. शेतकरी मित्रांनो, शेतीसोबत पूरक व्यवसाय करणे हा आजच्या काळाची गरज आहे. आजचा तरुणासाठी उत्पादन वाढवण्याचा एका चांगला पर्याय ठरत आहे. केवळ पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता शेतीशी संबंधित इतर व्यवसाय सुरू केल्यास उत्पादनाचे विविध स्रोत निर्माण करता येत आहेत. उदाहरणार्थ दूधजन्य व्यवसाय सुरू करून दूध व दूधजन्य पदार्थांची विक्री करता येते. याचप्रमाणे कुक्कुटपालन आणि शेळीपालन यामधून मांस, अंडी किंवा इतर उत्पादनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते. कमी जागेत आणि योग्य नियोजन मधमाशी पालन व मशरूम उत्पादन याविषयी विविध फळझाडांकडे भाजीपाला आणि शोभयुक्त रोपांची निर्मिती करून नर्सरी व्यवसाय उभारता येतो. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेतीशी जोडलेले असल्याने उपलब्ध जमीन, पाणी, शेती आवश्यक आणि इतर साधनांचा योग्य वापर करता येतो. त्यामुळे तरुणांना आपल्या परिसरातील बाजारपेठ, उपलब्ध संसाधने आणि स्वतःची क्षमता लक्षात घेऊन शेतीसोबत योग्य पूरक व्यवसायाची निवड करणे गरजेचे आहे. अशा विविध व्यवसायांमधून शेती आणि फायदेशीर, सोपी आणि संधी निर्माण होऊ शकते. मूल्यवर्धापन आणि कृषी उद्योजकता. शेतीमधून विविध उत्पादन मिळवणे असेल तर केवळ उत्पादन घेणे पुरेसे नाही तर त्या उत्पादनाला योग्य मूल्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजची तरुण पिढी याच विचारातून कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धापनाकडे पाहत आहे. उदाहरणार्थ फळे थेट बाजारात विकण्याऐवजी त्यापासून जॅम, जेली, स्नॅक्स किंवा ज्यूस तयार करता येतो. त्याचप्रमाणे धान्य, डाळी, मसाले व इतर कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून आकर्षक पॅकिंग आणि ब्रँडिंग करता येते. यामुळे उत्पादनाला वेगळी ओळख मिळते आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यास मदत होते. आज डिजिटल माध्यमाने आणि स्थानिक बाजारपेठांचा वापर करून शेतकरी आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. अशा प्रकारे उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्री या सर्व बाबींचा विचार करून तरुण शेतकरी पासून कृषी उद्योगापर्यंतचा प्रवास करू शकतो. म्हणजेच आपल्या शेतात निर्माण होणाऱ्या प्रत्येक उत्पादनाला नवीन मूल्य निर्माण करण्याची आणि त्यातून उत्पादन वाढवण्याची मोठी संधी तयार करत आहेत. आधुनिक शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका. आजच्या आधुनिक शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका दिवसेंदिवशी वाढत

आपल्या हातातील मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हवामान अंदाज, बाजारभाव, पिकांची माहिती, कृषीविषयक मार्गदर्शन सहज मिळू शकते. यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होते. आज अनेक तरुण शेतकरी ऑनलाईन कृषी सल्ला, कृषी ॲप्स आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. त्याचबरोबर ड्रोनच्या मदतीने पिकांचे निरीक्षण व फवारणी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पिकांची समस्या ओळखणे, सेन्सरच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा तपासणे आणि स्मार्ट सिंचनाच्याद्वारे तेवढेच पाणी देणे शक्य होत आहे. यामुळे वेळ, पाणी आणि श्रम यांची बचत करण्यास मदत होत आहे. एवढेच नाही तर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य वापर करून शेतकरी आपल्या उत्पादनाची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतो. डिजिटल मार्केटिंग माध्यमातून बाजारपेठ निर्माण करू शकतो. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान हे आपल्या तरुण शेतकऱ्यांसाठी केवळ माहितीचे साधन नसून शेती अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि बाजार केंद्रित बनवण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. तरुण शेतकऱ्यांसमोर येणारे आव्हाने. तरुणांनी शेतीकडे वळणे ही निश्चित सकारात्मक बाब आहे, मात्र शेतीमध्ये संसाधनेसोबत काही आव्हानेही आहेत. शेती सुरू करताना सर्वात मोठे आव्हान असते की सुरुवातीच्या भांडवलाचे, जमीन, बियाणे, आधुनिक यंत्रसामग्री, सिंचन व्यवस्था आणि तंत्रज्ञानाची सुरुवातील गुंतवणूक आवश्यक आहे. त्याचबरोबर हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा तापमानातील बदल यांच्या पिकांच्यावर उत्पादनावर परिणाम होऊ शकते. उत्पादन चांगले झाले तरी बाजारभावातील चढउतार ही मोठी समस्या असते. योग्य वेळी योग्य बाजारपेठ न मिळाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होऊ शकते. आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. तरुणांनी नवीन तंत्रज्ञानाचं ज्ञान आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. याशिवाय काही भागांमध्ये कुशल मजुरांची उपलब्धता आणि योग्य बाजारपेठ मिळवणे हे देखील आव्हान ठरू शकते. त्यामुळे शेतकरी शेतीकडे वळताना केवळ उत्साह पुरेसा नाही, तर योग्य नियोजन, तांत्रिक ज्ञान, आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचीही गरज आहे. या आव्हानांकडे अडथळे म्हणून न पाहता योग्य नियोजनाने त्यावर मात करण्याची संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. आव्हानावर मात करण्याचे मार्ग. शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये आव्हाने आहेत, पण योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाच्या मदतीने या आव्हानावर नक्कीच मार करता येतो. सर्वप्रथम तरुणांनी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागामार्फत उपलब्ध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. नवीन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धती समजून घेण्यासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. शेती सुरू करताना आवश्यक असलेली आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध शासकीय योजना, अनुदान आणि कृषी कर्जांच्या सुविधा योग्य वापर करता यावा. हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा घेणे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर तरुण शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादन संघटना म्हणजेच FPO शी जोडले तर सामूहिक पद्धतीने खतांची खरेदी, उत्पादनांचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणते पीक घ्यायचे आणि मागणी किती आहे आणि ते कुठे विकता येईल याचा बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक नियोजन आणि सामूहिक प्रयत्न यांच्या मदतीने तरुण शेतकरी अनेक आव्हानावर प्रभावीपणे मात करू शकतात. शेतीकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज. युवा मित्रांनो, आज आपण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शेती म्हणजे केवळ पारंपरिक पद्धतीने पिके घेण्यास व्यवसाय नाही, तर आजच्या काळात ते ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनावर आधारित एक आधुनिक क्षेत्र बनले आहे. माती परीक्षणापासून ते ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिंचन आणि डिजिटल बाजारपेठापर्यंत अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होत आहे. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, कृषी पर्यटन आणि कृषी सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उद्योगाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे तरुणांसाठी शेती हे केवळ उपजीविकेचं साधन न राहता रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम

0: ठरू शकते. म्हणून नोकरी मिळाली नाही म्हणून शेती असा विचार न करता ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीला यशस्वी व्यवसाय आणि करिअर कसे बनवता येईल या सकारात्मक दृष्टिकोनाने शेतीकडे पाहणे आवश्यक आहे. तरुणांनी शेतीमध्ये नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकता वापर केला तर शेती स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे एक सक्षम माध्यम बनू शकते. शेतकरी बंधूंनो, भगिनींनो, तरुणांना शेतीतील सहभाग हा केवळ शेती क्षेत्रासाठी नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन आशा आणि नवीन दिशा घेऊन येत आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि शेती या योग्य मेळ साधावा तर पारंपरिक शेतीचे स्वरूप आधुनिक आणि फायदेशीर कृषी व्यवस्थापन करता येऊ शकते. म्हणून युवा मित्रांनो, शेतीकडे केवळ परंपरेने मिळालेली जबाबदारी म्हणून न पाहता एक सामान्य स्वावलंबी आणि उज्ज्वल करिअर म्हणून पहा. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, योग्य प्रशिक्षण घ्या, बाजारपेठेचा अभ्यास करा आणि आपल्या कल्पना शेतीशी जोडून नवीन संधी निर्माण करा. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, तरुणांच्या हातात तंत्रज्ञान, मनात शेतीची जिद्द आणि डोळ्यासमोर प्रगतीचे स्वप्न असेल तर आपल्या शेतीचे आणि ग्रामीण भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. चला तर मग ज्ञानाची साथ, तंत्रज्ञानाची जोड आणि मेहनतीची ताकद घेऊन शेतीला एक नवी दिशा देऊयात.
1: मंडळी, आताच आपण कृषी क्षेत्रात युवकांना नव्या संधी याविषयी पवन सूर्यवंशी, कृषी महाविद्यालय तोंडापूर यांचं भाषण आपण ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात, आमचं शेत आमचं शिवार.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण काल रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत

श्रोते हो, आताच आपण स्वच्छ भारत अभियान हे गीत ऐकलं. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर. सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं. यंदा फेब्रुवारी मध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचा आर्थिक वृद्धीदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक वृद्धीदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात. आर्थिक वृद्धीदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRA

त्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8,000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या, पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं.
या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39

0: वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी एकूण 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,100 वर. सुमारे 5,000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: की सुरीली धड़कन चित्रलोक कार्यक्रम लेकर हम हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री.